सुप्रभात, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 30 श्रावण शके 1948, दिनांक 21 ऑगस्ट 2026. श्रोतेहो, आता सकाळचे 5:57 झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला आम्ही आता प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार आता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आता ऐकूयात कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात न्याय याविषयी प्राध्यापक गजानन सोनकांबळे यांचे विचार ऐकूयात.
1: श्रोते हो, आज आपण न्याय याविषयी माहिती ऐकूयात. न्याय ही मानवी समाजाच्या संघटनेची मूलभूत संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीला तिचे हक्क, संधी आणि प्रतिष्ठा मिळणे, कोणावरही अन्यायकारक भेदभाव होऊ नये म्हणजे न्याय होय. न्यायाचा संबंध केवळ न्यायालयीन व्यवस्थेशी नसून सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक जीवनाशी आहे. समाजामध्ये शांतता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी न्याय आवश्यक आहे. अन्याय वाढला की असंतोष, संघर्ष आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी निपक्ष आणि समानतेच्या तत्वावर वागणे, व्यक्तीच्या अधिकाराचे संरक्षण करणे, तिच्या गरजांचा विचार करणे आणि अन्याय झाल्यास योग्य तो दिलासा देणे हे न्यायाचे स्वरूप आहे. न्याय म्हणजे सर्वांना एकसारखे देणे एवढाच अर्थ नाही. ज्याची सामाजिक किंवा आर्थिक स्थिती दुर्बल आहे त्यांना समान संधी मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करणे हेही न्यायाच्या व्यापक संकल्पनेत येते. सामाजिक न्याय म्हणजे समाजातील सर्व घटकांना समान प्रतिष्ठा, अधिकार आणि संधी उपलब्ध करून देणे. जातीय भेदभाव, अस्पृश्यता, लैंगिक असमानता, सामाजिक शोषण आणि वंचितता याचा अंत करणे हे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्यायामुळे ऐतिहासिक दृष्ट्या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळते. शिक्षण, रोजगार, राजकीय सहभाग आणि सामाजिक सुरक्षा यामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. आर्थिक न्याय म्हणजे समाजातील संसाधने आणि आर्थिक संधी याचे न्याय्य वितरण. प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेची साधने, रोजगाराच्या संधी आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्याची क्षमता मिळणे आवश्यक आहे. अत्यंत मोठी विषमता सामाजिक असंतोषाला जन्म देऊ शकते. त्यामुळे गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक संधीचे व्यापक वितरण हे आर्थिक न्यायासाठी आवश्यक आहे. राजकीय न्याय म्हणजे नागरिकांना समान राजकीय अधिकार मिळणे, मतदानाचा अधिकार, निवडणूक लढण्याची संधी, शासनात सहभागी होण्याचा अधिकार आणि सार्वजनिक धोरणावर मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य यांचा त्यात समावेश होतो. राजकीय न्यायामुळे सामाजिक शासन व्यवस्थेत समान सहभागाची संधी मिळते. त्यामुळे लोकशाही अधिक अर्थपूर्ण आणि उत्तरदायी बनते. कायदा हा न्यायाची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे साधन आहे. कायद्यापुढे सर्व समान असणे आवश्यक आहे. कायद्याचा वापर कोणत्याही व्यक्तीवर अन्याय करण्यासाठी न होता नागरिकाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी झाला पाहिजे. न्यायव्यवस्था स्वतंत्र, निपक्ष आणि सुलभ असणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. गरीब आणि दुर्लभ व्यक्तीलाही न्याय मिळण्याची समान संधी असणे आवश्यक आहे. मानवी हक्काचे संरक्षण न्यायाशिवाय शक्य नाही. जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार याचे संरक्षण करणे हे न्यायाचे मूलभूत कार्य आहे. मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यास व्यक्तीला प्रभावी न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे न्याय ही मानवी हक्काची संरक्षणात्मक शक्ती आहे. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीची रचना केवळ राजकीय स्वातंत्र्यावर आधारित नसून सामाजिक आणि आर्थिक न्याय साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी जोडलेली आहे. समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे, समान संधी उपलब्ध करून देणे आणि भेदभावाला आळा घालणे हे भारतीय लोकशाहीची महत्वाची उद्दिष्टे आहेत. न्याय हा सभ्य आणि लोकशाही समाजाचा आधारस्तंभ आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये न्याय प्रस्थापित झाल्यास समाजातील विषमता आणि संघर्ष कमी होण्यास मदत होते. न्यायामुळे व्यक्तीच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि समाजात विश्वास, शांतता निर्माण होते. म्हणून न्याय ही केवळ न्यायालयाची संकल्पना नसून प्रत्येक सामाजिक व्यवहाराचा मूलभूत आधार आहे.
0: आताच आपण प्राध्यापक गजानन सोनकांबळे यांचे न्याय या विषयावरील विचार ऐकलेत कार्यक्रम चिंतनमध्ये. श्रोतो, चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम भक्ती वंदना. श्रोतो, भक्ती वंदना या कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात उपेंद्र भट यांनी गायलेला संत नामदेव यांचा अभंग. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

भक्तिवंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात ओंकार दादरकर यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. संगीतकार आहेत यशवंत देव.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवरही ऐकू शकता. आता सकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:00 देशभक्तीपर गीत आम्ही प्रसारित करू. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, भक्तिवंदना या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात एम डी देवकते यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम दिनकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच भक्तिवंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल भावगीत. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 8:40 काही गझल आपण ऐकू शकाल. सकाळी 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 10 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. 10:45 लोकजागर आजच्या कार्यक्रमात शुभांगी पांडवे यांचं काव्यवाचन आपण ऐकूयात. सकाळी 11 उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:30 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो दुपारी 12 वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:40 जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. हे वार्तापत्रही आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रमही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रमही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र. श्रोतेहो, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आमची आजची सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पर्जन्य मापकाद्वारे पावसाचे अचूक मापन याविषयीची माहिती. मंडळी, याचे फायदे असे आहेत: रचना सोपी आणि मजबूत, किंमत कमी आणि देखभाल सुलभ, पर्जन्य मापकाचे अचूक मापन. मंडळी, यावर काही मर्यादा देखील आहेत. फक्त एकूण पर्जन्यमान मोजते, पावसाची वेळ, कालावधी किंवा तीव्रतेची माहिती यावर मिळत नाही. मंडळी, पर्जन्यमापकाचा दुसरा प्रकार म्हणजे नोंद करणारा पर्जन्यमापक. नोंद करणारे पर्जन्यमापक पावसाचं प्रमाण, कालावधी, वेळ आणि तीव्रतेची सतत नोंद करतात. या माहितीवरून पर्जन्यमानाचा आलेख तयार करता येतो. त्यामुळं जलजैविक अभ्यास, पूरविश्लेषण, हवामान अंदाज आणि जलसंपदा व्यवस्थापनासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरतं. मंडळी, यातील प्रमुख प्रकार म्हणजे टिपिंग बकेट पर्जन्यमापक. या पर्जन्यमापकामध्ये फनेलमधून पडणारं पाणी दोन लहान संतुलित बादल्यांमध्ये जमा होतं. एका बादलीमध्ये ठराविक प्रमाणात, साधारणत 0.25 मिलीमीटर पर्जन्यमापका इतके पाणी साचल्यानंतर ती आपोआप कलंडते आणि दुसरी बादली पाणी गोळा करण्यास सुरुवात करते. प्रत्येक वेळी बादली कलंडल्यानंतर त्याची इलेक्ट्रॉनिक नोंद घेतली जाते. मंडळी, याचे फायदे म्हणजे पर्जन्यमानाची स्वयंचलित नोंद होते, पावसाची तीव्रता अचूक मोजता येते, डिजिटल प्रणालीशी सहज जोडता येते, स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर होतो. मंडळी, यावर देखील काही मर्यादा आहेत. अतिवृष्टीमध्ये किरकोळ त्रुटी संभवतात, तसंच नियमित स्वच्छता आणि कॅलिब्रेशन आवश्यक असतं. मंडळी, यातील अजून एक प्रकार म्हणजे वेईंग पर्जन्यमापक. या प्रकारामध्ये पावसाचं पाणी वजन मापन प्रणालीवर बसविलेल्या पात्रात जमा केलं जातं. पाण्याच्या वाढत्या वजनाची सतत नोंद करून पर्जन्यमान निश्चित केलं जातं. या नोंदीवरून कालानुसार साचलेल्या पर्जन्याचा आलेख तयार होतो. मंडळी, याचे फायदे म्हणजे अत्यंत अचूक मापन. हिमवृष्टी आणि गारांचेही मापन करता येतं आणि संशोधनासाठी उपयुक्त आहे. मंडळी, यावरील मर्यादा म्हणजे किंमत याची जास्त आहे, देखभाल आणि कॅलिब्रेशन आवश्यक असतं. मंडळी, यानंतरचा प्रकार म्हणजे फ्लोट किंवा नॅचरल सायफन पर्जन्यमापक. या प्रकारात पावसाचं पाणी फ्लोट कक्षात जमा होतं. पाण्याची पातळी वाढल्यावर फ्लोट वर सरकतो आणि त्याच्या हालचालीची नोंद चार्टवर केली जाते. पाणी ठराविक पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर सायफन यंत्राद्वारे ते आपोआप बाहेर सोडलं जातं आणि पुन्हा नवीन नोंद सुरू होते. मंडळी, याचे फायदे असे आहेत: सतत पर्जन्यमानाची नोंद होते, पावसाचा आलेख तयार होतो, जलवैज्ञानिक अभ्यासासाठी उपयुक्त आहे. मंडळी, याच्या देखील काही मर्यादा आहेत: यांत्रिक रचना गुंतागुंतीची आहे, नियमित देखभाल आवश्यक आहे, आधुनिक डिजिटल उपकरणांमध्ये वापर कमी झाला आहे. मंडळी, अजून एक प्रकार म्हणजे रिअल टाईम पर्जन्यमापक. हा नोंद करणाऱ्या पर्जन्यमापकाचा आधुनिक प्रकार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक सेन्सर, डेटा लॉगर तसंच उपग्रह किंवा IoT आधारित संप्रेरण प्रणालीचा वापर करून पर्जन्यमानाची माहिती रिअल टाईममध्ये नियंत्रण केंद्रापर्यंत पाठवली जाते. सध्या प्रामुख्यानं टिपिंग बकेट तंत्रज्ञानावर आधारित टोलीमेट्रिक पर्जन्यमापक वापरले जात आहेत. मंडळी, याचे फायदे म्हणजे प्रत्येक वेळेतील पर्जन्यमानाची माहिती उपलब्ध.
0: आता आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाले आहेत. आरोग्य

0: धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट, ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या. कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सर। श्रोतेहो परिसरी या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती।
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार। आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची। सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो।
0: श्रोतेहो नमस्कार, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती।
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार। आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत। पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे। उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते। कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते। पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे। पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते। त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते। पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते। जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते। अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्वाचा काळ असतो। रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो। याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात। पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो। मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे। वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो। या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते। प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल। पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्वाचा आहे। घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते। आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत। अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधिक वाढलं आहे। त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे। श्रोतेहो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो। हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्व पटवून देतात। म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया।
3: पावसाळा आणि पर्यावरण याविषयी अशफाक अत्तार यांचे विचार आपण ऐकले। परिसर कार्यक्रमात निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र, कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून। थोड्याच वेळात

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात दिनविशेष.

दिन विशेष मध्ये प्रारंभी ऐकूयात सुविचार। प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो। दिन विशेष ऐकूयात। जगप्रसिद्ध कादंबरीकार लियो टॉलस्टॉयचा आज जन्मदिन। 1828 मध्ये त्यांचा 21 ऑगस्ट रोजी जन्म झाला होता। पुण्याच्या सेवा सदन या संस्थेचे संस्थापक गोपाळकृष्ण देवधर यांचाही आज जन्मदिन। 1871 मध्ये त्यांचा जन्म झाला होता। पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचा आज स्मृतिदिन। 1931 रोजी त्यांचं निधन झालं। चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचाही आज जन्मदिन। दिनविशेष आपण ऐकलं, दिनविशेष आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं।

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ज्ञ.
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
6: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
0: मूळव्याध, भगंदर, फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
8: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
9: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
10: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
11: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. आता ऐकूयात देशभक्तीपर गीत. मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं देशभक्तीपर गीत आता ऐकूयात. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

आता ऐकूयात कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सकाळी 10 वाजता गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. आजच्या कार्यक्रमात बडे मिया छोटे मिया, बाल ब्रह्मचारी, चोरी चोरी चुपके चुपके, हर दिल जो प्यार करेगा आणि पार्टनर या चित्रपटातील काही निवडक गीतं आपण ऐकू शकाल आज सकाळी 10 वाजता. श्रोत्यांनो, सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमात शुभांगी पांडवे यांचं काव्यवाचन आपण ऐकूयात आज सकाळी 10:45.

आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात आज सकाळी 11:30. कार्यक्रमासंबंधी निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 35 49 85
1: 9637 354 985.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.
3: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक. सरकारी विभाग, विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारकडून साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू. राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. आणि मृदा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महावॉकेथॉनचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सुशासन या संबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सरकारी विभाग, विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. जटील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी अधिक समन्वय, नाविन्यपूर्ण विचार आणि सामूहिक जबाबदारीच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्यांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात 30.6% पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई सुरू असून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षी खाद्यतेलाचे सुमारे 1247 नमुने तपासण्यात आले होते. त्यापैकी 1142 नमुने मानकांनुसार आढळले तर 77 नमुने निकृष्ट दर्जाचे, 13 नमुने असुरक्षित आणि 15 नमुने चुकीच्या पद्धतीनं लेबल केलेले असल्याचं निष्पन्न झालं. या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर विभागानं कारवाईत वाढ केली असून सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरची बंदी हे सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यतेल नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारावासासह 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन त्यांनी केलं. या आदेशामागचा उद्देश स्पष्ट करताना मुंडे म्हणाले,
1: कम्प्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एफबीओज मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. शेवटी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कम्प्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती आज जलसंधारण दिन म्हणून साजरी होत आहे. मृदा आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या

जलसंधारण जनआंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्य घडवावं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश सर्वत्र पसरवण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक ते औरंगपुरा इथल्या जिल्हा परिषद मैदानापर्यंत वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजामध्ये माती आणि जलसंवर्धनाचं महत्व रुजवण्यासह जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं नांदेड शहरात आज दिंडी निघणार आहे. धाराशिव इथं तुळजाभवानी स्टेडियम इथून वॉकेथॉनला सुरुवात होत आहे. पाण्यासाठी पाऊल या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयापासून वॉकेथॉनला सुरुवात होईल. घाटी अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान परिसरात या उपक्रमाची सांगता होईल. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय ते क्रीडा संकुलापर्यंत आयोजित या वॉकेथॉनचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं प्रसिद्ध हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन उर्फ जरजरी बख्शी यांच्या 740व्या उरसास काल संदल मिरवणुकीनं सुरुवात झाली. 26 ऑगस्ट रोजी ईद ए मिलादच्या दिवशी या उर्सची सांगता होईल. या दिवशी मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र पोशाखाचं आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक खुलताबाद इथं येतात. जालना इथं ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या युनिसेफच्या कुटुंब आणि समुदाय आधारित काळजी आणि संरक्षण उपक्रमाला युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत तथा अभिनेते आयुष्मान खुराना यांनी नुकतीच भेट दिली. ऊसतोडीसाठी होणाऱ्या हंगामी स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण आरोग्य आणि सुरक्षितता प्रभावित होऊ नये यासाठी समाज आणि प्रशासनानं एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पैठण इथं 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड इथं 50 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. मंत्रालयात काल आमदार विलास भोंबरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या 400 खाटांच्या महिला रुग्णालयाचं लवकरच लोकार्पण करण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ उपकरणं आणि पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राज्यस्तरीय आकाशवाणी श्रोता संमेलन पार पडलं. राज्याच्या विविध भागातून जमलेल्या श्रोत्यांशी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुजित बनसोडे यांनी संवाद साधला, तसंच आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नियमितपणे अशा प्रकारच्या संमेलनांचं आयोजन करावं अशी भावना आकाशवाणी तसंच श्रोता संघाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सरकारी शाळांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी काल लातूर जिल्ह्यातल्या विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांची पाहणी केली. औसा तालुक्यातल्या उजनी एक्कंबी चिंचोली काजळे यासह लातूर शहरात लेबर कॉलनी परिसरातल्या महानगरपालिका शाळेला त्यांनी भेट दिली. शाळेतल्या पायाभूत सुविधा स्वच्छतागृह पिण्याचं पाणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी माहिती घेतली. सरकारी शाळांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण विभागातले अधिकारी आणि प्रशासनानं गांभीर्यानं काम करण्याची गरज असल्याचं सांगत शिक्षण मंत्र्यांनी शाळांची अवस्था पाहून राजीनामा द्यावा अशी मागणीही दिपके यांनी केली. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढलं असून नागरिकांनी आपले डिजिटल व्यवहार अत्यंत सजगतेने करावे असं आवाहन सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ धनंजय देशपांडे यांनी केलं आहे. धाराशिव इथं काल जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांनी वेळेत यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणीकर मित्रमंडळ आणि साहित्य संगीत कला मंचच्या वतीनं दिला जाणारा बी रघुनाथ पुरस्कार नांदेडचे व्यंकटेश सोळंकी यांच्या अरसड या कादंबरीला जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीच्या वतीनं संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी ही माहिती दिली. येत्या 13 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची बैठक. सरकारी विभाग विद्यापीठ आणि तरुण यांच्यात अधिक समन्वय साधण्याचं आवाहन.
आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकार

0: कडून साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू आणि राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 23 सेकंद झाली आहेत. ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या
2: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंगवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाले आहेत. आता ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
3: Brand new audio series The Savior brought to you by Sri Ganga Hospital.
4: ही गोष्ट आहे मनीषाची, जिचं आयुष्य अक्षरशः एका बेडपुरतं मर्यादित झालं होतं. संपूर्ण 1 वर्ष सतत बेडवर असल्यामुळे तिचं वजन 120 किलो वरून थेट 130 किलो पर्यंत पोहोचलं. गुडघे पूर्ण झिजलेले, वाकडे झालेले, प्रत्येक हालचालीत असह्य वेदना. हळूहळू चालणं तर दूरच, तिचं बसणं सुद्धा कठीण झालं होतं. दिवसागणिक मनीषा व तिच्या कुटुंबियांचा आत्मविश्वास तुटत चालला होता. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागडे यांनी तिची तपासणी केली. वाढलेलं वजन आणि दोन्ही गुडघ्यांची अवस्था पाहता डॉक्टर विजय कागडे यांच्या सल्ल्याने मनीषाच्या कुटुंबियांनी नी रिप्लेसमेंट सर्जरीचा निर्णय घेतला. सर्जरी खूप चॅलेंजिंग होती, पण गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळे तिच्या कुटुंबियांना नवी आशा मिळाली. या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी काप, कमी टाके आणि अधिक अचूकतेने मनीषाचे दोन्ही गुडघे एकाच वेळी बदलण्यात आले. काही तासांनी सर्जरी पार पडली. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चमत्कार घडला. मनीषा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. एक पाऊल, मग दुसरं पाऊल आणि पाहता पाहता ती चालू लागली. त्या क्षणी तिचं हरवलेलं आयुष्य परत आलं. घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तिच्या डोळ्यातील नवी चमक हेच त्या उपचारांचं खरं यश ठरलं. योग्य वेळी घेतलेला निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ उपचारांमुळे मनीषाच्या थांबलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळाली.
5: श्री गंगा हॉस्पिटलमध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक पावलागणिक नव्या आयुष्याची सुरुवात होते. आणि जेव्हा विषय हाडं आणि सांध्यांचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागणे. हाडं आणि सांध्यांच्या गुंतागुंतीच्या समस्येंवर आता अचूक निदान आणि अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. श्री गंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। 7:25 होत आहेत। दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक, माझी मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारणाची विविध कामं राबविली जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून जलसाठे वाढवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि गावांना जलसुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शासनाबरोबरच ग्रामपंचायत, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा आहे. तसंच जलसंधारणांच्या कामांना लोकचळवळीचं स्वरूप कसं देता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला पुन्हा थोडंसं वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषी प्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन, माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे या माती आणि पाणी या दोन्ही विषयांशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोहोचावं हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाची येत असलेली कामं जी आहेत ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन त्याच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत.
0: शालेय जे विद्यार्थी आहेत आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे?
1: 15 ते 30 वयोगटातली जी काही युवती आहेत म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील, आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झाल्या आहेत रील्स बनवण्याच्यासाठी आणि मला त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडचे कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं त्याच्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो, पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा तुमच्या जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांचे कडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे. ह्या सगळ्या पाण्यांचा जर का आपण विचार केला तर देशीचं म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर हे क्रिमिनल ऍक्ट आहे की पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे. आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ ह्या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
0: हे सगळं झालं गावांसाठी, गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करतोय, शहरात काय?
1: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे.

0: आणि हे पाणी आपण आत्ता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही. हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही याच्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा. ह्याला तुम्हाला हे जर का आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधलं देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल, याच्या अनुषंगाने शहरांनी शहराच्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
1: नक्कीच सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षा.

0: का, नगरपालिका, नगर पंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
1: नक्कीच सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
0: सेव सॉइल, सेव वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो, या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे, काय सांगाल?
0: याचा आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला ज्याला ज्याला कुणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे, क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी जेणेकरून ती आमच्या आमच्या अकाउंटला ती दिसेल आणि मग त्याचं आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्स त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी तर नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्या एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिल्या जावं एवढे लोक जमल्यानंतर म्हणून त्यासाठी त्यांची पण आम्ही व्यवस्था करत आहोत. तर या क्यू आर कोडचं मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्या विषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात, ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी हाच याच्या मागचा मूळ उद्देश आहे.
1: जनतेचा सहभाग असले तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो क्यू आर कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
0: हा आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत, आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे आणि त्या लोगोचं व त्या क्यू आर कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थानं हे कळेल की किती लोक आपल्याच्या सहभागी होते.
1: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे तर त्याचा उपयोग कसा करता आहात?
0: हे सगळे जे काही आम्ही आता क्यू आर कोड आणि सगळे जे काही करतो ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इन्स्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही क्यू आर कोड लोगो आणि वॉकॅथॉनचा जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
1: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
0: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीच्या जो प्रोमनाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्येच ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या

0: आणि सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करतात. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब सगळ्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ जिल्हा परिषद एसपी महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
1: श्रोते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना आणि जनतेचा सहभाग याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठीचा भविष्यातील संकल्प. मी उन्नती जगदाळे आता आपला निरोप घेते. ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी जे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूयात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात शांता शेळके यांच्या गीतानं. हे गीत गायलं आहे सुवर्णा माटेगावकर यांनी, संगीतकार सलील कुलकर्णी.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
6: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
5: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
6: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-8872.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
8: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
9: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
10: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क राहा.
11: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूयात बेला शिंदे यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत केदार परुळेकर आणि संगीतकार अशोक पत्की.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग, सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित। डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ञ।
2: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड। नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756।
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
5: महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, आपले सहर्ष स्वागत करीत आहे। 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज। महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
6: शुद्ध भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात श्रीपाद गावंडे यांची गीतरचना। आपण ऐकूयात साधना सरगम यांच्या स्वरातील गीत। संगीतकार आहेत यशवंत देव।

या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात एक अल्बम गीत. हे अल्बम गीत गायला आहे अल्ताफ राजा यांनी. गीतरचना आहे अरुण भैरव यांची. संगीतकार अल्ताफ राजा.

श्रोतेहो, या अल्बम गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतो, आज सकाळी 11:30 आपण ऐकू शकाल श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंद। आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 8:30 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातम्या आता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

0: बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने, तर एफआयएच हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी काल पंतप्रधान

जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअपसोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संसाधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुंटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात कालिका नदीत बोट उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 हून अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. जेई मेन, नीट किंवा UGC NET अशा परीक्षांच्या उत्तर तालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची NTA ची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA ने फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि त्या आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं, असंही NTA ने नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल PM KUSUM योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली.
पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत

0: 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80 लाख 60 हजार लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंड विरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरी सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचाव फळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत तुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहे. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चुशियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य प्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड सोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM Band 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल. कार्यक्रमात निदा फाजली यांची गझल ऐकूयात. जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली ही गझल गायली आहे भूपेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ञ.
4: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: गझलांच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात हबीब यांची गझल. गायक, कलाकार आणि संगीतकार आहेत गुलाम अली.

0: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
2: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया।
3: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार।
2: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
3: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
4: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेईकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार।
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची।

गझलांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात यामिनी दास यांची गझल. गीतकार आणि माफ करा गायक आणि संगीतकार आहेत चंदन दास.

श्रोतेहो, या गझलेबरोबरच आजचा गझलांचा हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवरही ऐकू शकता. आता सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. गीतशिल्प या कार्यक्रमात प्रारंभी ऐकूयात बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेले गीत. हे गीत लिहिलं आहे समीर यांनी. संगीतकार विजू शहा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. आता ऐकूयात चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील सोनू निगम आणि जसपिंदर नरुला यांनी गायलेले गीत. गीतकार आहेत समीर आणि संगीतकार अन्नू मलिक.

श्रोते हो, गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील समीर यांचं गीत. या गीताला संगीत आहे अन्नू मलिक यांचं, युगल सर आहे, उदित नारायण आणि अलका याग्निक यांचा.

असं हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातील गीत ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता ऐकूयात आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचक आहेत जयश्री पुराणिक आणि आज या कार्यक्रमाचा भाग 66 आम्ही प्रसारित करीत आहोत.

प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं

0: क्रमशः अभिवाचन।
1: मैथिली युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत बराच वेळ थांबत होती, वाचत, नोट्स काढत। पुष्कळदा सगळे निघून गेल्यावर एकटीच, मग तो मुलगा बिचारा तिच्याचसाठी ताटकळत बसलेला। आसर तो विचारायलाच लागला की किती वेळ आहे म्हणून। मग ती उठली, बाहेर पाहिलं। अजूनही रखरख उजेड असेल तर घरी जावंसं वाटत नाहीच, थोडा अंधार पडावा असं वाटतं। पूर्वी समुद्रावर वेळ काढत होतो तसा कदाचित आता इथं काढतो आहोत का? असेल। रात्री ती झुल्यावर बसूनच थोडं वाचते। बस शंतनूच्या डोळ्यांवर उजेड येतो म्हणून ती टेबलाशी लिहित बसत नाही। जुनं लिहिणं, लिहावंसं वाटणं संपलं। ती दूरवरची आगगाडी दिसत नाही की ती हॉस्पिटलची खिडकी। गवताचा उग्र ओला वास सुद्धा नाही। धाड धाड करत जाणाऱ्या लोकल नाहीत। ते पावसाचं चिप्प ओलं स्टेशन नाही। अपुऱ्या दिवसांचा गर्भ, तो राहण्यापूर्वीची अवस्थाही नाही आणि नंतरचीही नाही। लिहायला लावणारं सगळं संपलं। समुद्रही समुद्र उरला नाही। सुचणारं, खुणावणारं ते सगळं मिटूनच गेलं। शिकवायची, लेक्चर्सचीही फार तयारी करायची नसतेच, वर्षानुवर्षांची सवय झाली। मित्रा सर, अरुणाचलम जसं नवनवं सांगायचे तसं आपल्याला येत नाही की तसे विद्यार्थीच नाहीत। ती बाहेर आली, सवयीनं स्कूटर स्टँडकडे गेली तो लक्षात आलं की आज स्कूटर आणलेलीच नव्हती। ती बाहेर पडत होती तो अंशुमन स्कूटर घेऊन आलेला। अरे तू कसा?

0: ती बाहेर आली. सवयीनं स्कूटर स्टँडकडे गेली तो लक्षात आलं की आज स्कूटर आणलेलीच नव्हती. ती बाहेर पडत होती तो अंशुमन स्कूटर घेऊन आलेला.
1: अरे तू कसा?
0: तू स्कूटर नेली नव्हतीस, तो म्हणाला.
1: ते कारण नसेल तिला वाटलं,
0: पण तो वाटेत काही म्हणाला नाही. मग घर आलं तसा म्हणाला,
1: जानकी आलेली नाही,
0: डॅडी जेवायला जाणार आहेत ऑफिसच्या लोकांसोबत.
1: मम्मा आपण बाहेर जेवायला जायचं?
0: अरे घरी करीन ना,
1: भांडी तशीच पडली आहेत,
0: घासून टाकीन.
1: थकली असशील ना अम्मा तू,
0: तिला थोडंसं भरूनच आलं. मग अंशुमनही तिला भांडी विसळू लागला. ती स्वयंपाक करताना बाजूला ओट्यावरच चढून बसला.
1: तू मुद्दामच लायब्ररीत बसतेस ना अम्मा,
0: तो एकदम म्हणाला मध्येच.
1: नाही तर,
0: असं म्हणताना ती थांबलीच.
1: तुम्ही दोघं किती चांगली आहात अम्मा,
0: पण तेच तुम्ही एकमेकांकरता मात्र तसे नाही.
1: तिनं अंशुमनकडे पाहणं टाळलं.
0: अंशुमन आता तर मोठा झालेला, खांद्यापेक्षाही वर गेलेला, बरोबरीचा मुलगा.
1: डॅडी म्हणतात की तू ओव्हर अँबिशस आहेस.
0: मी ओव्हर अँबिशस?
1: तुला वाटतं का तसं?
0: तुझ्यावरूनच बघ.
1: तो बोलला नाही.
0: आपल्याला जे करावंसं वाटतं आतून, त्यातलं सगळं तरी आपण कुठं करतो?
1: फार थोडं करतो,
0: त्यातलं थोडंच जमतं.
1: बाकी तर राहूनच गेलेलं असतं ना अंशुमन.
0: पण तुला त्यांना बरोबर घेता आलं नाही अम्मा.
1: त्यांना यायचं नव्हतं
0: असंच म्हणता येणार नाही,
1: अंशुमन म्हणाला.
0: अंशुमन,
1: ती दुखावून गप्प बसली.
0: तू समर्थ होतीस, डॅडी तसे नव्हते.
1: नाहीत,
0: ते तुला भीतही होते, मला लहानपणापासूनच कळायचं ते त्यांचं भिणं.
1: तुझ्या लक्षात नाही आलं अम्मा?
0: अंशुमन, मलाच असं नाही, तुझे डॅडी पूर्णपणे भ्यालेलेच आहेत,
1: स्वतःलाच भ्यालेले.
0: त्यांचा स्वतःवरही विश्वास नाही,
1: स्वतःचीच त्यांना शंका आहे.
0: मला फारच कठीण गेलं, तिला सांगावंसं वाटलं.
1: मग तुला काही करावंसं वाटलं नाही?
0: निर्भय तर आपण आपले होत असतो अंशुमन, कुणी कुणाला द्यायची ती गोष्ट नाही.
1: मैथिलीनं हात धुतले, कपडे घेऊन ती आंघोळीला जायला लागली तेव्हा अंशुमननं तिच्या गळ्यात हात टाकले.
0: अम्मा,
1: रागावलीस?
0: तिनं त्याचे हात गळ्यातून काढले.
1: तू माझ्यावर आरोपच करायला निघालास, ती म्हणाली.
0: ती बाथरूममधून बऱ्याच वेळानं बाहेर आली. न बोलता तिनं पानं घेतली,
1: स्वतः पानावर आधीच जाऊन बसली अंशुमनची वाट पाहत. पण त्याला जेवायला चल म्हणाली नाही.
0: तो आला तेव्हा जेवण सुरू करण्यापूर्वी पुन्हा म्हणाला,
1: सॉरी अम्मा. ती तरीही बोलली नाही.
0: मी सतत डॅडींबरोबर राहिलो, म्हणजे तेच माझ्याबरोबर राहिले.
1: त्यांची ही भीती जावी असं वाटायचं,
0: तेव्हा तू आमच्यात नव्हतीसच.
1: पुष्कळ लहान लहान गोष्टी खटकायच्या त्यावेळी, विचित्रच वाटायच्या.
0: तू मनातलं बोललास हे चांगलं केलंस अंशुमन, पण नाही बोललास तरी मला ते सगळं समजतच होतं रे.
1: मग अम्मा?
0: सांगितलं ना, कुणाला कुणासाठी करता यावं असं हे नाही. तू अजून पुष्कळ लहान आहेस अंशुमन,
1: सगळं तुला कळू शकणार नाही, तरीही सांगावंसं वाटतं.
0: आपल्यात जे घडतं बरं वाईट किंवा क्वचित काही वेळ सगळं थांबूनच जातं, हे सगळं काही दुसऱ्या कुणामुळे होत नाही, आपल्याचमुळे घडतं. त्याची सगळी केंद्र आपल्यातच असतात, आपणच कुठेतरी कमी पडत असतो. नाहीतर सगळं समजून कळून घेऊन त्या पलीकडे तरी आपण जात असतो, पण असे पलीकडे जाणारे फार थोडे इतक्या सगळ्या जणात. चेतन आणि पद्मनाभन, बस.

0: ती ताटात रेघोट्या उडत राहिली, पण जेवण जातच नव्हतं.
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: श्रोतो, आता ऐकूयात कार्यक्रमासंबंधी एक निवेदन। आज सकाळी 11:30 आपण ऐकू शकाल आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपकी पसंत आज सकाळी 11:30

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. आज या कार्यक्रमात शुभांगी पांडवे यांचं काव्यवाचन आपण ऐकूयात.

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता बावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात शुभांगी पांडवे यांचं काव्यवाचन।
1: श्रोते हो, माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे श्रावण धारा। रिमझिम बरसती नभातून श्रावण धारा, हिरव्या पानातून उमटतो निसर्गाचा गोड नजारा। हिरव्या पानातून उमटतो निसर्गाचा गोड नजारा, मातीच्या सुगंधाने दरवळली सारी धरती माय। श्रावण आला आनंद घेऊन मन झाले सुखमय। श्रावण आला आनंद घेऊन मन झाले सुखमय। डोंगराच्या कुशीत धुक्याची पांढरी शुभ्र चादर, ओढे नाले वाहू लागले धरती झाली सुंदर। ओढे नाले वाहू लागले धरती झाली सुंदर। पावसाच्या टपटप थेंबांनी गाऊ लागली धरा, मनामध्ये नवचैतन्य घेऊन बरसती श्रावण धारा। मनामध्ये नवचैतन्य घेऊन बरसती श्रावण धारा। झाडाच्या हिरव्या फांद्यावर थेंब मोत्या सारखे, पाखराच्या मंजुळ गाण्यांनी क्षण झाले मनोहरे। शेतामध्ये डोलू लागली पिकाची हिरवी लाट, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती उमलली सुखाची पहाट। रानफुलाच्या रंगामध्ये निसर्ग हसतो न्यारा, मोर नाचतो पिसारा फुलून पाहुनी श्रावण धारा। पाहुनी श्रावण धारा, ओल्या मातीच्या सुगंधाने आठवणी जाग्या होती। श्रावणाच्या या सरीमध्ये जीवनाची गाणी होती, जीवनाची गाणी होती। श्रावण धारा घेऊन येती आशेची नवी पहाट, कोरड्या मनालाही देती स्वप्नाची सुंदर वाट। निसर्ग शिकवतो जगण्याला बदल हा जीवन धर्म, दुखानंतर

सुक येते हाच पावसाचा सुंदर मर्म. थेंबा थेंबातून शिकवते जपण्याची नवी कला, एकतेने जगले तरच फुलेल जीवनाची माळा. धरती मातेच्या कुशीतून उमलतो हिरवा तारा, मनाला नवजीवन देणाऱ्या धन्य धन्य श्रावण धारा. श्रावण धारा. यानंतर माझ्या कवितेचं नाव आहे आनंदी जीवन. आनंदी जीवन जगायचे तर हसत पुढे चालावे, दुखे कितीही आले तरी मनाला नाही हरवावे. छोट्या छोट्या क्षणामध्ये सुख अलगद वेचावे, आज मिळालेल्या जीवनाला आनंदाने सजवावे. आज मिळालेल्या जीवनाला आनंदाने सजवावे. सकाळच्या सोनेरी किरणात नवी उमेद शोधावी, फुलाच्या कोमल सुगंधा संगे मनाची कळी फुलवावी. कालच्या साऱ्या दुखांना मागे सोडून द्यावे, नव्या दिवसाच्या नव्या स्वप्नांना हृदयामध्ये जपावे. नव्या दिवसाच्या नव्या स्वप्नांना मनामध्ये जपावे. दुसऱ्याच्या सुखात हसावे, दुखात हात धरावे. नाते जपून मने जोडून आपुलकीने राहावे, माणुसकीच्या सुंदर वाटेवर आनंद फुले पेरावे. रागद्वेषाला दूर सारून क्षमेला जवळ करावे, जे आहे त्यात समाधानाचे सुंदर सुख शोधावे. जे आहे त्यात समाधानाचे सुंदर सुख शोधावे. पैशापेक्षा प्रेम मोठे मनामध्ये हे ठसवावे, आपल्या माणसासोबतचे क्षण मनसोक्त जगून घ्यावे. आनंदी जीवनाचे गुपित आपल्या मनात असते, सकारात्मक विचारामधून नवी ऊर्जा मिळत असते. अपयश आले तरी त्यातून यशाची वाट शोधावी, स्वतःवरती विश्वास ठेवून स्वप्नामध्ये झेप घ्यावी. स्वतःवरती विश्वास ठेवून स्वप्नाकडे झेप घ्यावी. आयुष्य सुंदर देणगी आहे, प्रत्येक क्षण जपावा. हसता हसता जगताना इतरांनाही आनंद द्यावा, हसता हसता जगताना इतरांनाही आनंद द्यावा. सुख दुखाच्या प्रत्येक रंगात जीवन सुंदर रंगवावे, आनंदी राहावे, आनंद द्यावा, आनंदात जीवन जगावे, आनंदातच जीवन जगावे. यानंतर माझी कविता इंद्रधनुष्य. पावसाच्या सरी थांबता आबाळ झाले सुंदर, सात रंगाची उधळण झाली नभ झाले मनोहर. सात रंगाची उधळण झाली नभ झाले मनोहर. लाल पिवळा निळा हिरवा रंग दिसती नारे, इंद्रधनुष्याच्या कमानी खाली स्वप्नाचे जग सारे. काळ्या ढगाच्या पडद्या आडून सूर्य हळू छसला, नभाच्या विशाल अंगणात रंगाचा मेळा भरला. नभाच्या विशाल अंगणात रंगाचा मेळा भरला. धरतीवरती आनंदाची उमलली सुंदर चाहूल, इंद्रधनुष्य पाहताच खुलले मनातील कोवळे फुल. सात रंगाची सात स्वप्ने नभात आज रंगली, दुखाच्या काळोख्यातूनही आशेची वाट उमलली. पावसाने दिला संदेश थांबू नकोस कधी, अंधारानंतर उजेड येतो हीच जीवनाची गती. अंधारानंतर उजेड येतो हीच जीवनाची गती. निळ्या नभात आशा नाचे हिरवाईत उमेद फुले. केशरी रंग ध्येय देई पिवळे हास्य खुले, केशरी रंग ध्येय देई पिवळे हास्य खुले. प्रत्येक रंग सांगतो जगाला जगणे सुंदर आहे, इंद्रधनुष्याच्या रंगामध्ये जीवनाचे गुपित आहे. इंद्रधनुष्य शिकवते आम्हा रंग वेगळे तरी एक, भिन्न असलो तरीही जगण्याची माणुसकी असावी नेक. रंगाची ही सुंदर मैफल एकतेचा संदेश देई, प्रेमाच्या रंगाने सजली तर दुनिया सुंदर होई. प्रेमाच्या रंगाने सजली तर दुनिया सुंदर होई. दुःख आले तर धीर धरावा, सुख आले तर हसावे. जीवनाच्या प्रत्येक रंगाला मनापासून स्वीकारावे, जीवनाच्या प्रत्येक रंगाला मनापासून स्वीकारावे. आकाशात ही रंगीत कमान आशेचा दीप उजळते, इंद्रधनुष्याच्या सात रंगांनी जीवनाची वाट सजते. इंद्रधनुष्याच्या सात रंगांनी जीवनाची वाट सजते. यानंतर माझी कविता हिरवा ऋतू. हिरवा हिरवा ऋतू आला धरती झाली हिरवी गार, डोंगर दऱ्याच्या कुशीत खुलला निसर्गाचा सुंदर संसार. डोंगर दऱ्याच्या कुशीत खुलला निसर्गाचा सुंदर संसार. पाना फुलाच्या गंधामध्ये दरवळतो आनंद सारा, हिरव्या ऋतूच्या आगमनाने खुलला निसर्ग न्यारा. रिमझिम पावसाच्या सरींनी भिजली सारी धरती, ओढे नाले खळखळ वाहती आनंदाने गाती. ओढे नाले खळखळ वाहती आनंदाने गाती. मातीच्या त्या सुगंधाने मन होते प्रसन्न फार, हिरवा रंगाच्या साजामध्ये
सजली धरती अपार, शेतामध्ये

0: दौलती पिके जणू हिरवीगार चादर, शेतकऱ्याच्या कष्टांना मिळतो आशेचा सुंदर आधार, शेतकऱ्याच्या कष्टांना मिळतो आशेचा सुंदर आधार, मोर पिसारा फुलून नाचे पाखरे गाती गाणी, निसर्गाच्या या सोहळ्याने खुलते मनाची राणी, निसर्गाच्या या सोहळ्याने खुलते मनाची राणी, झाडाच्या गर्द सावलीत गार वारा वाहतो फुलपाखराच्या रंगामध्ये नवा आनंद दिसतो, फुलपाखराच्या रंगामध्ये नवा आनंद दिसतो, डोंगर माथ्यावर हिरवाई जगणू धरतीचा श्रंगार, हिरवा ऋतू सांगतो जगाला निसर्गच खरा आधार, हिरवा ऋतू सांगतो जगाला निसर्गच खरा आधार, हिरवा ऋतू शिकून जातो जगण्याची सुंदर रीत, निसर्ग जपा वृक्ष जपा हाच जीवनाचा गीत, निसर्ग जपा वृक्ष जपा हाच जीवनाचा गीत, आज लावले एक झाड तर उद्या मिळेल सावली, निसर्गाच्या संगतीनेच सुखी होईल जीवनवाट सारी, निसर्गाच्या संगतीनेच सुखी होईल जीवनवाट सारी, धरती हिरवी ठेवू सारे हा घेऊया संकल्प, वृक्षवल्ली वाढवून करू निसर्गाचा सुंदर अलंकार, वृक्षवल्ली वाढवून करू निसर्गाचा सुंदर अलंकार, हिरवाईने नटलेली धरती दिसू दे सदा न्यारी, हिरवा ऋतू हिरवी स्वप्ने हिरवी राहो दुनिया सारी, हिरवा ऋतू हिरवी स्वप्ने हिरवी राहो दुनिया सारी। यानंतर माझी कविता आहे सुखी जीवनाचे रहस्य। सुखी जीवनाचे रहस्य पैशात कधी नसते, समाधानी मनामध्येच सुखाची खरी वस्ती असते, समाधानी मनामध्येच सुखाची खरी वस्ती असते, थोडक्यात समाधान मानावे मनात प्रेम जपावे, हसत हसत जीवनाच्या वाटेवर पुढे पुढे चालत जावे, हसत हसत जीवनाच्या वाटेवर पुढे पुढे चालत जावे, दुःख आले म्हणून कधी मनाला खचू देऊ नये, अपयशाच्या वादळातही आशेची दीप विझू देऊ नये, अपयशाच्या वादळातही आशेचे दीप विझू देऊ नये, आज नाही तर उद्या नक्की सुखाची पहाट येईल, संयमाच्या सुंदर वाटेवर जीवन फुले उमलतील, संयमाच्या सुंदर वाटेवर जीवन फुले उमलतील, नाते जपणे माणुसकी ठेवणे हाच खरा धनसाठा, नाते जपणे माणुसकी ठेवणे हाच खरा धनसाठा, आपुलकीच्या दोन शब्दांनी हलका होतो मनाचा भार मोठा, दुसऱ्यांच्या सुखात सुख मानावे दुःखात त्याचा हात धरावा, स्वार्थ बाजूला ठेवून नेहमी प्रेमाने जगत राहावे, राग द्वेष आणि मस्तर सोडून मन निर्मळ ठेवावे, ज्यांनी आपल्याला दुखवले त्यांनाही माफ करावे, ज्यांनी आपल्याला दुखवले त्यांनाही माफ करावे, मनात प्रेमाचा दीप जळला तर अंधार कुठला राहतो, माणुसकीच्या वाटेवर चालणारा खरा सुखी होतो, माणुसकीच्या वाटेवर चालणारा खरा सुखी होतो, सुखी जीवनाचे रहस्य स्वतःमध्येच दडलेले, मन शांत असेल तर जगणे सुंदर रंगांनी भरलेले, मन शांत असेल तर जगणे सुंदर रंगांनी भरलेले, भूतकाळाची चिंता नको भविष्याची भीती नको, आजचा प्रत्येक क्षण हसत जगा मनामध्ये खंत नको, आजचा प्रत्येक क्षण हसत जगा मनामध्ये खंत नको, प्रामाणिक कष्ट करावे स्वप्नांना पंख द्यावे, देवाने दिलेल्या जीवनाचे मनापासून आभार मानावे, देवाने दिलेल्या जीवनाचे मनापासून आभार मानावे, समाधान प्रेम माणुसकी हेच जीवनाचे खरे भूषण, समाधान प्रेम माणुसकी हेच जीवनाचे खरे भूषण, हसत जगणे हसत राहणे हेच सुखी जीवनाचे रहस्य अनमोल, हसत राहणे हसत जगणे हे सुखी जीवनाचे रहस्य अनमोल।
1: रसिक श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये शुभांगी पांडवे यांचं काव्यवाचन ऐकलं। श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या। खरंतर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी खूप साऱ्या कल्पना बरंच काही आपल्याला

0: शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवरही ऐकू शकता. आता सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंद हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना अनुराग पवळेचा नमस्कार. श्रोतो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मन या चित्रपटातील समीर यांचं गीत. हे गीत गायलं आहे उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी, संगीतकार संजीव दर्शन. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत नांदेडमधील समतानगर पावडेवाडी नाका येथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत सोनकांबळे, प्रवीण सोनकांबळे, रामचंद्र सोनकांबळे, राधाबाई सोनकांबळे, स्वरूप स्वरागिनी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथून धोंडीबा इंगोले,

सिद्धांत इंगोले, टीकू इंगोले, रमाबाई इंगोले, मयूरी सुरभि, मंजुषा नामदेराव शिंदे, विलास शिंदे, सुनील जबडे, वसमत हिंगोली अशोकनगर इथून दीपाली ठोके, पार्वती ठोके, रोहित, सोनू, मोनू, तसंच झुमरी तलैया इथून छकुली इंगोले, देव इंगोले, छोटू इंगोले, रामचंद्र इंगोले, महेंदर चौरसिया, तसंच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, तसंच मध्य प्रदेशातील वंदना नगर इंदोर येथून कुमारी वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेश मराठा, कार्तिक मराठा, परी

गजानन घायाळ. तसंच मध्य प्रदेशातील वंदना नगर इंदोर येथून कुमारी वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेश मराठा, कार्तिक मराठा, परी संजना, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी आणि ललिता नारायण खर्चे. तर या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत ऐकूयात, मन या चित्रपटातून.

जवळ का येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे। छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश। गुंडेवाडी तालुका अंबड, जिल्हा जालना येथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे। हिंगोली येथील छत्रपती शाहू नगर येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई इंगोले, मयुरी। त्याचवेळी रोकडेश्वर नगर येथून सुनील जबळे, आरडी इंगोले। या श्रोत्यांनी पसंती कळवली आहे राजा या चित्रपटातील समीर यांच्या गीताला। संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याग्निक। ऐकूयात राजा या चित्रपटातील हे गीत।

श्रोतेहो, आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात संगीत या चित्रपटातील गीत. हे गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. गीतकार आहेत संतोष आनंद आणि संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत अर्धापूर तालुक्यातील जांभरुण येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिक जोशी, ऋषिकेश जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी, तसंच किशन साबळे, भाऊसाहेब हिवराळे, किशन त्याच्यानंतर जमीरुद्दीन काजी. मुक्काम पोस्ट वारंगा फाटा जिल्हा हिंगोली येथून पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे, तसंच हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव पूर्व येथून गणेश काळबांडे, सचिन काळबांडे, लखन काळबांडे, वंदनाबाई काळबांडे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉ नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघ

महाराज कोलते, तसेच मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, नागपूर आकार हाईट्स बहाद्दरपुरा येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर, या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत ऐकूयात संगीत या चित्रपटातून.

आपकी पसंत या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आपण टक्कर या चित्रपटातील गीत। या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत पिंपळगाव तालुका बिलोळी येथून गजेंद्र कांबळे, वैजयंता कांबळे, शारदा, जयश्री आणि कांबळे परिवार, गणपूर तालुका अर्धापूर येथून सुरेखा साखरे, बेबी साखरे, साक्षी साखरे, दौलताबाद मुरादाबाद येथून जाफर हुसैन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनैद अब्बासी, येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी आणि ज्योती, नागनाथ मंदिर म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून रामराव बहिरजी जाधव, दत्तराव रामराव जाधव, रामप्रसाद जाधव, नागनाथ जाधव, राजेश जाधव, चंद्रकांत जाधव, मारुती जाधव, ढानकी रोड उमरखेड येथून भाई रज्जाक खान, शबाना बेगम, आसमा परवीन, जावेद खान आणि आशिया परवीन, तर नांदेड येथील गौतम नगर मधून गौतम नगर येथील प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे। या गीताचे संगीतकार आहेत अन्नू मलिक, गीतकार माया गोविंद आणि गायक कलाकार आहेत अभिजीत तसंच अलका याग्निक। ऐकूयात टक्कर या चित्रपटातील गीत।

श्रोत्यांनो, या गीताबरोबरच आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथं समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापक

0: काळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे, जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे. डॉक्टर गयाळ, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक सुद्धा, आणि त्यांचे हक्क अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्व आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाची संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खरं तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
0: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
1: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मताने समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा दोन पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
0: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना. पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं, पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
1: सो आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात, की आपण इंग्लिशमध्ये डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
0: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे?
1: सो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता

0: मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ऍप्स वापरणं, डिजिटल सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयमाने त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीने नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
1: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना जर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
0: बरोबर.
1: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळा वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा, समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं?
0: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जी आहे त्याच्या मताने एकटेपणा किंवा लोनलीनेस आणि सामाजिक दुरावा म्हणजे सोशल आयसोलेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण जगासमोरच एक गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत. की याला WHO एक पॅन्डेमिक म्हणजे कोविड सारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर, की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलंय. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर गावं सोडली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही, हा एक बदलत्या समाजाची एक नैसर्गिक दिशा आहे
1: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत.
0: बरोबर. तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची, स्पर्शाची, काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही, की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे. की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात चार माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एकामागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच, आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात, ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, त्यांना ती रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला पाठवले जातात, सगळ्या सोयी सुविधा, औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाहीये. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये
1: आप्तजन कोणीतरी त्यांच्याजवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
0: बरोबर.
1: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की जर याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप

0: पाहायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं, तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातम्यांमधनं असं अधूनमधून वाचतो, ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आईवडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
1: आणि ते सगळं शिकून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची, मदत घेण्याची, तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं, जसं की बहिरेपणा असतो बऱ्याच जणांना, त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात, तुम्ही काय सांगाल?
0: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या संदर्भात मला मध्यमवयीन श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितक्या कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापकाळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे. याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत, काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या. या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा, या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात, त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा 7-8 तास होते माणसाची त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज 40-45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायकलिंग करणं यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते, तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ऍक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2-3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेशे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेशे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
1: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
0: सो पहिले आपण जर का शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री

0: कौटुंबिक इतिहास, आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचा मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे, कोलेस्ट्रॉलची चाचणी व्हायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. CBC, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा Vitamin B12, Vitamin D या तपासण्याही केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ECG 2D ECO या तपासण्याही त्या करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हेही मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजाराबद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल 1 मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत परत कमी होत असेल, विसरायला परत परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो तसं आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही. त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाहीये तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आत्ता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा. मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरी, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो. की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं यांनी थोडं सातत्य टिकून राहतं तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमजूत आहे की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ते त्यांचे त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली करू
1: शकतील.
0: सामाजिक दुराव्याबद्दल आता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळी जी असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूममध्ये हँडल्स बसवायला हवीत, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.

0: सर हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
1: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती ओझे नाही होत. या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
0: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे.
1: नक्कीच
0: सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
1: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असा नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बरं, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बरं, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाहीये.
0: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते, यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी?
1: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे, की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे आमच्या काळात असं नव्हतं, याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात, की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो, आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे, किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेनं न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं, की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले, त्यामुळे या दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठलंही लेबल किंवा ठोकताळे न लावता

0: त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं. त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे. गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो,
1: किंवा चित्रपट बघणं, जर ती मंडळी जाऊ शकत असतील बाहेर,
0: बरोबर,
1: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे
0: अगदी
1: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
0: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो, तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
1: सर, आजचा हा 21 ऑगस्ट, हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत, त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
0: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे एसटी प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत. त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मताने फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाहीये, तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, की ज्या नातेवाईकांना आपल्या आई वडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही त्यांना डे केअर सेंटर्समध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन, किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स हे मिळायला हवे, यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाहीये, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
1: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं? जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
0: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत, तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो, तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
1: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
0: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही, तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांचं शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधी कधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला, तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगा वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी.

0: नाहीये, तर ती संपूर्ण कुटुंबाची समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे.
1: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान.

0: ना, ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस कयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: तू तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. विशेषत काही ठिकाणांविषयीच्या आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गावं. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गावं. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते, मन भारावून जातं. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत, पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं

येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी. पण म्हणून काय झालं, आमचं हिंगणघाट ते हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे, एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडं धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली, पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची. मुंबईहून? म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर आणि विमानानी नको, जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं, पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील आणि रेल्वेनी तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं, हरकत नाही, जहा चाह वहा राह. आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा, पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू, म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर. नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूरसारखी रसदार, चवदार, दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला 0 माइलस्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देश विदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर, हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे. इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खरं तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत.
महत्त्वाची गोष्ट अशी

की माझा जन्मच वर्ध्याला झाला, पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का। नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय। माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही। वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजाताकचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या। त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते। त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेडेकाऊ 100। मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात। त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली। पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धा दर्शन करूया। माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम। सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम। April 1936 या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं। सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदि निवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळ आहेत। भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत। सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे। वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच, म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच, धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे। 1934 भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी या आश्रमाची स्थापना केली। खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती। चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी। वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाटपासून 32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर। गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे आणि का नसावं। इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल। आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सूफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घकाळ तपश्चर्या केली। खरी गंमत तर पुढेच आहे। जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली। पण नक्की कुठे, तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर आहे त्याच्या शेजारीच। तेही सर्वसंमतीनं, कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही, आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं। आता आपण हिंगणघाटच्या म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत। 25-30 किलोमीटर अंतरावरच समुद्रपूर तालुक्यात माणगाव नावाचं हे स्थान आहे। इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 नद्यांचा पवित्र संगम होतो। वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी, या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव। सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे। तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो। मांडगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं। इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे। मांडगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानल्या जातं। इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे। आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते। हे तर झालं धार्मिक महत्व, पण हे छोटंसं वाटणारं मांडगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे। हिंगणघाटपासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे। केळझर हे प्राचीन मंदिर, तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष

आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते. इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तीपीठातलं एक मानलं जातं. मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून, हिंगणघाटपासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही, तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राणपणाला लावून खाली उतरवला आणि तिथे तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 26 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश, त्यांचं प्रशासन, औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचा उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध 3-5 शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतराने जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस, तूर, ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला, त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगणं आणि हिंगणभेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचं जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय, आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता 2 असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्वाच्या कापूस बाजारपेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. 1900 सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाटमध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुलामुलींची एकत्र शाळा अशा 3 शाळांची उभारणी केली.

शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती, पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला हे असं बक्षीस मिळायचं तेव्हा. ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही घट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या. पिळदार कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर, तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आऊट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आऊट करायची. अशी खेळाडू आमच्या टीममध्ये म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाटमध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्रीखंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळींनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती. रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठं. आत श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं. आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणारं काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती खांब छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाटमध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमान वार्ड किंवा मारुती वार्डच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुतीरायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल, पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास भूगोल प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस, कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतचं माझं सारं बालपण गेलं, तुझ्या कुशीतचं माझं सारं बालपण गेलं, माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तूट, झाली आता ताटा तूट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गाव, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.

मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजलाय. यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल। आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर। सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं। डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले। सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली। आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं। देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य

आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड या शैक्षणिक संस्थेच्या आजीमाजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. भारताच्या भक्कम वाढीचा आलेख गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ

भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्रसूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AG मसीह आणि न्यायमूर्ती KV चंदन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त्र मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाभूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंडबरोबर झालेल्या ई फेरीतल्या

0: अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल. आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:40 झाली आहेत. जिल्हा वार्तापत्र अंतर्गत ऐकूया मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत दरडी कोसळण्याचा धोका कायम, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त, फेरीवाल्यांचा प्रश्न लागणार मार्गी, आणि बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांच्या विकास प्रस्तावाला महानगरपालिकेची मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे वार्ताहर विष्णू सोनवणे.
3: घाटकोपरच्या पश्चिमेस असलेल्या चिराकनगर मधल्या गौसिया चाळ इथे दरड कोसळली. त्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनं दरडीलगत राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरडीलगत असलेल्या सुमारे 22,000 झोपड्या भीतीच्या छायेखाली आहेत. मुंबईत तब्बल 291 ठिकाणी दरडींचा धोका असून त्यापैकी 200 अधिक ठिकाणे कुर्ल्यापासून मुरुणपर्यंतच्या भागात आहेत. दरडींचा धोका असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत पालिका प्रशासन आणि राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही. 22,483 झोपड्यांपैकी 9,657 झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली होती. झोपड्यातील टेकड्यांच्या बाजूस संरक्षक भिंत बांधण्याची शिफारसही केली होती. मात्र संरक्षक भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बाधितांचे स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडून PAP घरांसाठी टेंडर काढण्यात आले. संरक्षक भिंत बांधण्यासह विविध कामांसाठी 62 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. दरडीलगतच्या रहिवाशांना पर्यायी घरे देण्याचा निर्णय पुढील 1-2 वर्षात होईल असा शब्द तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका आढावा बैठकीत घेतला होता. मात्र त्यानंतर या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्यभरात रस्त्यातील खड्ड्यांचा विषय वादग्रस्त ठरलाय. मुंबईतही रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईत 2014 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणात 99,435 फेरीवाल्यांची नोंदणी झाली. परंतु पात्र 55,000 फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आलं आहे. मात्र तरीही QR कोड आधारित ओळखपत्र देऊनही पोलीस कारवाई करीत आहेत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून QR कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात येत आहे. असे ओळखपत्र देणे ही काळाची गरज आहे. मात्र कोणत्याही कंत्राटदाराला फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही यासाठी डिजिटल यंत्रणा अमलात आणावी अशी सर्वपक्षीय नगरसेवक मागणी करीत आहेत. मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांचा विकास करायचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहाने मान्य केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं आता बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. बेस्टला 5,000 नवीन बसेस घेण्यासाठी 5,000 कोटींची गरज आहे. गेल्या काही वर्षात उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली असून सध्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. 22 आगारांचा विकास केल्यास त्यातून 28 कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे, मुंबई.
2: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: जिल्हा वार्तापत्र अंतर्गत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा. विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात. विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AC मसीह आणि न्यायमूर्ती K विनोदचंद्रन यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकामी आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये.

0: तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनीमधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषधी निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथं आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तकांचा गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्भिजीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी QR कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात STनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द आणि BWF जागतिक अजिंक्य

पद स्पर्धेत त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

करे शोर। अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

0: नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या कलाविष्कार ह्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब यांचा स्मृती दिन. बिस्मिल्ला खा साहेब म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे सनई किंवा शहनाई. भारतीय संस्कृतीमध्ये सनईला मंगलवाद्याचं स्थान दिलेलं आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत आपला युवा मित्र शिवम तोडकर याचं शहनाई वादन आणि त्याच्यासोबत आपण केलेल्या गप्पा. तर चला. हाय शिवम, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांग की शहनाई म्हणजे काय, कशी वाजवली जाते आणि शहनाईचं काय महत्व आहे.
1: तर शहनाई ही एक मंगलवाद्य आहे, शहनाई हे, आणि हे पारंपरिक पण आहे. सर्वप्रथम तर शहनाई ही महादेवाच्या लग्नामध्ये वाजवली होती. जे महादेवाचे गण होते नंदी, त्यांनी त्यांच्या शिंगापासून असं म्हणतात पूर्वीचे लोक, का शिंगापासून याची उत्पत्ती झालेली आहे, तेव्हा महादेवाच्या लग्नामध्ये ही शहनाई वाजवली होती.
0: म्हणजे एवढ्या पूर्वीपासून शहनाई हे वाद्य वाजवलं जातं आणि त्याचा प्रचार प्रसार आता तुझ्यासारखे तरुण मंडळी करतायत. तर तुझा शहनाई वाजवण्याचा प्रवास कसा चालू झाला?
1: माझा प्रवास माझ्या वडिलांमुळे चालू झाला. कोरोना जेव्हा आला होता तेव्हा घरातच होतो ना, तर वडील म्हणले की घे बाबा शहनाई, घे ट्राय करून बघ, कारण की आपले आता पिढ्यानपिढ्या चालत आहे, तर तू पण बघ. तर मग वडील म्हणले आणि मी बघितलं ट्राय करून. ट्राय केलं तर मी 3 महिन्यात वाजवायला लागलो.
0: आणि शहनाई हे तसं अवघड वाद्य आहे वाजवायला.
1: हो, वाद्य अवघड आहे.
0: तुझं खूप कौतुक की तू 3 महिन्यात वाजवायला शिकलास. पिढ्यानपिढ्या तू बोललास की तुमच्या घरी शहनाई वाजवली जाते.
1: हो, आमची पाचवी पिढी.
0: पाचवी पिढी आहे. तर ह्या कला प्रवासात सर्वजण शहनाई वाजवतात की बाकी गाणं किंवा बाकीचे वाद्य सुद्धा?
1: बाकीचे पण वाद्य आहे आमच्या घरी, जसं तबला, हार्मोनियम, ढोलकी, संबळ, बरेच वाद्य. आता तर व्हायलिन पण आहे.
0: आणि कोण कोण वाजवतं ही सर्व वाद्य?
1: आमच्या घरात सगळे एकत्र फॅमिली सर्व हेच काम करतात. आम्ही आहे जवळपास 12-13 जण.
0: तुमच्या जॉईंट फॅमिली मधले 12-13 जण ह्या कला क्षेत्रात आहे, गाण्याच्या क्षेत्रात आहे. आता आपण तुझ्या प्रवासाबद्दल बोललो, तू तुझ्या गुरुंबद्दल सांग आता.
1: माझे पहिले गुरु तर माझे वडील, त्याच्यानंतर मग मी आजोबांकडे जायचो, आजोबा घेऊन बसायचे मला. आजोबांनी पण मग मला जे लाईट म्युझिक असतं त्या लाईट म्युझिक बद्दल माहिती दिली, असं असं वाजलं पाहिजे गाणे, असे प्रकारे वाजवले पाहिजे. मग त्याच्यानंतर आता मी कल्याण अपरसर त्यांच्याकडे शिकतो.
0: तू आताच सांगितलं की शहनाई मध्ये पण शहनाई वाजवण्याचे खूप प्रकार असतात.
1: हो,
0: जसे की तू लाईट म्युझिक बोलला, क्लासिकल आहे. हो, तर मला ह्या प्रकारांबद्दल सांगता आलं तर सांगशील?
1: प्रकार म्हणजे शहनाईच वेगवेगळी प्रकारची आहे, जसं की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन. आता मी जी शहनाई वाजवतो ती बनारसी आहे, ती उस्ताद बिस्मिल्ला खान वाजवायची. आणि दुसऱ्या राज्यात गेलं तर गुजरात मध्ये पण अलग वाजवली जाते, राजस्थान मध्ये पण अलग प्रकारची, पंजाब मध्ये पण अलग.
0: आता तू अपार सरांचं नाव घेतलं, तू त्यांच्याकडे किती वर्षांपासून शिकतोयस?
1: त्यांच्याकडे मी आता एवढ्या 2-3 वर्षात.
0: चांगली आठवण आहे गुरुंबद्दलची तुझ्याकडे?
1: आठवण तर ही आहे की मला देवांनीच गॉड गिफ्टेड दिलेलं आहे, तर मी सरांकडे जेव्हा जायचो तर सर जे वाजवायचे तेच मी वाजवायचो कट टू कट. तर सर खुश व्हायचे, तर मग मला पण आनंद व्हायचा की आपले गुरु खुश होतात. तर माझे पहिले गुरु माझे वडील श्री अनिल तोडकर आणि दुसरे माझे आजोबा पंडित जमनराव तोडकर आणि आता पंडित कल्याण अपार सर यांच्याकडे शिकतो.
0: शिवम, तुझ्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेतलं. आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तू पहिलं शहनाई वादन काय करशील, काय ऐकवशील आमच्या श्रोत्यांना?
1: आता मी एक धून वाजवतो राग खमाज मध्ये, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी पण वाजवलेली आहे.
0: चालेल, चला.

0: वा, खूप खूप सुंदर होती ही धून. मला सांग, शास्त्रीय संगीतामध्ये रियाजाला खूप महत्व आहे. कोणतीही कला आपल्याला शिकायची असेल तर रियाज करावा लागतो, किंवा शिकल्याच्या नंतरही ती टिकवून ठेवायला बहरायला रियाज करावा लागतो. शहनाई वादनाचं किंवा शहनाईचा रियाज तू कसा करतोस, केव्हा करतोस, काय सांगशील तुझ्या रियाजाबद्दल?
1: शहनाईचा रियाज बेसिक तर सरगमचा करावाच लागतो शहनाईमध्ये पण, जसं आपण वोकलमध्ये करतो तसाच याच्यात पण करावा लागतो. बेस जो म्हणतो आपण तो मजबूत करावा लागतो याच्यात पण, जसं सारेगम पलटे आणि बरंच काही अजून तत्कारचा रियाज करावा लागतो, गमकचा रियाज करावा लागतो, भरपूर काही गोष्टी अजून.
0: तू तत्कार बोललास, तत्कार कथक मध्ये असतो, जे तुला काय वाटतं की काय सहसंबंध आहे म्हणजे गाण्याचा, शहनाई वादनाचा, नृत्याचा? कारण तत्कार तू बोललास.
1: संबंध नाही सांगता येणार, पण वोकल मध्ये कसं आपण शब्दाद्वारे हे करतो तसं याच्यात फक्त स्वर.
0: तू एवढे कार्यक्रम करतोस, तुझ्या कार्यक्रमांच्या प्रवासाबद्दल सांग, तू कुठे कुठे वाजवलंयस, कोणासमोर वाजवलंयस?
1: तर आपले आताचे जे प्रसिद्ध संत आहेत प्रेमानंद बाबा, त्यांच्या समोर मी तीनदा वाजवलंय.
0: हो, आणि त्यांचं कुठे होतात कार्यक्रम?
1: त्यांचा कार्यक्रम ते वृंदावन शिवाय कुठे जातच नाही.
0: ओके,
1: तर त्यांच्या जे गीत आश्रम आहे ना तिथेच कार्यक्रम होता, तर तिथेच.
0: मी तुला सर्वात पहिले शिवम शहनाई वादन करताना श्री दत्त जयंती महोत्सवात पाहिलं होतं. दत्त जयंती महोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात जुना शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. अजून तू कोणकोणत्या महोत्सवांमध्ये शहनाई वादन केलंय?
1: पुण्याला आमच्या सरांनी महोत्सव ठेवला होता, बिस्मिल्ला खान संगीत महोत्सव,
0: म्हणजे तुमच्या कल्याणजी अपार सरांनी.
1: हो, त्याच्यात मी 2 वर्ष वाजवलो. आणि नांदेडला युवा तरंग महोत्सव, त्याच्यात पण वाजवलं. अंबड महोत्सव मध्ये तर वाजवलं.
0: आता तू दुसरी रचना काय ऐकवशील आम्हाला?
1: एक गझल ऐकवतो.
0: ओके, कोणती गझल?
1: लता मंगेशकर यांची गझल आहे, रस्मे उल्फत, राग मधुवंती मध्ये.
0: तर श्रोते हो, चला ऐकूयात रस्मे उल्फत ही गझल, राग मधुवंती.

0: वा अति सुंदर. मला सांग तू एवढे राग वाजवतोस, तू एवढे राग शिकलाही असशील, तुझा आवडता राग कोणता आहे?
1: आवडता राग देश.
0: तू देश मध्ये आम्हाला थोडस वाजवून दाखवू शकशील एखादी धून वगैरे?
1: अशी एक कंपोजिशन आहे राजस्थानी, राजस्थानी धून पण म्हणू शकतो, त्याला गाणं पण म्हणू शकतो, ते राजस्थानचं गाणं वाजवतो.
0: ओके चालेल, तर श्रोते हो चला ऐकूयात राग देश आणि राग वृंदावनी सारंग यांचे एक मिक्स कंपोजिशन.

0: वाव, मला तर खूप ऐकायला आवडलं हे कंपोजिशन. शहनाई वादन करायला तसं अवघड आहे, आणि आजच्या काळामध्ये तुला जे खूप कमी शहनाई वादक आहेत, तर मग आजकालच्या तरुणांनी किंवा पुढच्या पिढीने शहनाई वादनाकडे वळावं तर कसं वळावं?
1: पहिले तर त्यांना आवड असली पाहिजे. याची आवड जर नसेल तर कोण करणारच नाही ना. आणि हे इन्स्ट्रुमेंट असं आहे, हे टेक्निकल इन्स्ट्रुमेंट आहे.
0: बरोबर.
1: वाजवायला पण खूप, याचे चार पार्ट आहे ना. एक तर हे स्टीलचा प्याला म्हणतो आपण, आणि हे जे लाकडाचं असतं त्याला कांड म्हणतो, आणि हे पाईप आणि हे रीड, हे असे चार मिळून शहनाई बनते.
0: ओके.
1: आणि हे एक पण हल्लं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो.
0: मग शहनाईचा मेंटेनन्स पण ठेवावा लागत असेल. तर कसा मेंटेन करतोस तू तुझी शहनाई?
1: मेंटेन त्याचे सर्व पार्ट सोबत ठेवावे लागतात ना. तर जे मेन पार्ट तर आहे रीड, हे जर खराब झालं तर वाजवायला प्रॉब्लेम होतो. आणि सांगायचं ठरलं तर हे इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं आहे, याचा टोन पण चांगलाच आहे वाजवण्यावर आहे.
0: वाजवताना श्वासांवर नियंत्रण ठेवावं लागत असेल खूप, तू कसं ठेवतोस? काही टिप्स आहेत?
1: टिप्स तर हेच आहे की रियाज, मेन गोष्ट सरगमचा रियाज खूप करावा लागेल तुम्हाला. सरगमचा जितका

0: जास्त रियाज करता तितका तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम नाही येणार.
1: एक फुल टाइम करिअर म्हणून शहनाई वादनाकडे पाहताना तुझे काय विचार आहेत?
0: विचार तर मी जेव्हा ही शहनाई हातात घेतली तेव्हाच ठरवलं की मला आता याच्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं. आणि आमच्या घरातच असल्यामुळं मला आधीपासूनच आवड होती, तर आता ठरवलंय की याच्यातच
1: तू करिअर करणार आहेस. आणि पुढे तुझे काय मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत अजून शहनाई वादनाचे?
0: फ्युचर
1: म्हणजे तू आत्ताही लहान वयामध्ये खूप गोष्टी करतोयस, खूप ठिकाणी शहनाई वादन केलंयस, आता पुढे काय?
0: पुढे आता हेच अजून रियाज करायचा, अजून नवीन नवीन काहीतरी शिकायचं, अजून गुरुंकडे जायचं, अजून मार्गदर्शन. संगीत हे असं जितकं शिकतान तितकं कमी, एक समुद्रच आहे संगीत. म्हणजे
1: आता तू आम्हाला काय ऐकवशील?
0: आता ठुमरी मी एका महोत्सव मध्ये वाजवली, याद पिया की ही ठुमरी बडे गुलाम अली खान साहेब यांनी गायलेली, त्यांनीच प्रचलित केलेली.
1: तर श्रोते हो चला ऐकूयात पुढचं शहनाई वादन.

0: खूप मस्त. आपण दोघही जणसे सोशल मीडिया पण यूज करतो. तू तुझ्या शहनाई वादनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करतोस?
1: मी तर आता एक इंस्टावरती आय डी खोललेली आहे माझी, शिवम शहनाई या नावाने. त्याची आता ऑलमोस्ट 300+ फॉलोअर्स झाले. आणि युट्यूबवर पण आहे शिवम शहनाई.
0: आता पुढचा कोणता प्रकार ऐकवशील तो आम्हाला शहनाईचा?
1: तर मी आता तुमच्या समोर एक गाणं सादर करतो. बॉलिवूडचं गाणं आहे.

0: वा खूप मस्त. आता शिवम आपण एक रॅपिड फायर खेळूयात. एका शब्दाची शहनाईका आहे तुझ्यासाठी.
1: माझ्यासाठी तर लाईफच आहे, कारण की मी जेव्हापासून हातात घेतली तेव्हापासून ठरवलंय की या शहनाईला अजून वरती घेऊन जायचं.
0: दुसरा प्रश्न, सकाळचा रियाज की रात्रीचा?
1: सकाळचा.
0: स्टेज परफॉर्मन्स की स्टुडिओ रेकॉर्डिंग?
1: याच्यात दोघे तितका आवडतात.
0: सोलो परफॉर्मन्स की ग्रुप जुगलबंदी? काय तुला जास्त आवडतं?
1: दोन्ही पण.
0: फेवरेट काय आहे तुझं? लाईव्ह ऑडियन्स फेवरेट आहे की रेकॉर्डेड जे ऐकायला जातं ते फेवरेट आहे?
1: लाईव्ह.
0: आता शेवटी शास्त्रीय संगीतांच्या मुलाखतीमध्ये भैरवी रागाने आपण शेवट करतो, म्हणजे तो एक नियमच आहे की भैरवीने शेवट करावा. तर तू भैरवीमध्ये आम्हाला काय वाजवून दाखवशील?
1: पंडित भीमसेन जोशी त्यांनी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मिले सुर मेरा तुम्हारा.

0: खूप छान. तुझ्यामुळे मला जाणवतंय की शहनाईला मंगलवाद्य का म्हणत असावेत. खूप प्रसन्न वाटतंय मला. अजिबातच आपल्या गप्पा आणि हे तुझं शहनाई वादन थांबवावं असं वाटत नाही आहे. पण शिवम, तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होत. तू आलास आणि माझ्या आणि सर्व श्रोत्यांचे तुझ्या शहनाई वादनाने कान तृप्त केल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
1: उत्कर्षा, तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं मला आणि आकाशवाणीने मला माझी प्रस्तुती देण्याकरिता संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
0: थँक्यू. थँक्यू शिवम. तर श्रोते हो, आपण ऐकत

होतात आपला युवा मित्र शिवम तोडकर याच्याशी साधत असलेला संवाद. खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता एका आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युवावाणी ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी

कुछ रेशमी ख्वाब, कुछ मखमली अंदाज।

0: ताल प्रवाह
1: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
2: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
3: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यास साठी विविध उपाययोजना सुरू असल्याचंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महाCSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या

क्षेत्रातल्या विविध उपक्रमांसाठी सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे या निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर होईल. शासनाच्या प्राधान्यक्रमातल्या प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. सीएसआरसाठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसंच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर्मनीतलं हेसन हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या भागीदारीमुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र आणि हेसन यांच्यात सामंजस्य करार झाला त्यावेळी ते बोलत होते. या करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसंच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या चार प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगून मुंबई तसंच हेसन इथं नियमित महाराष्ट्र हेसन बिझनेस संवाद आयोजित करण्याचा प्रस्तावही फडणवीस यांनी मांडला. हेसनमधल्या उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी 2-1 अशा बहुमताने हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात. त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगा ब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या काळातल्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला नेला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत

त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18-21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करायच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं आज सांगलीत मोर्चा काढला. महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट कायम ठेवायचं आवाहन शेतकऱ्यांना केलं. मुंबईत कुर्ला पूर्व इथं आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर सहित ॲपसहित मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सुरुवातीला ऐकूया एक निवेदन. डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉ एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूयात काही संदेश.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
3: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूयात वृत्तविशेष बरोबर 7:15 वाजता.

श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला। याच पार्श्वभूमीवर विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ऐतिहासिक योगदानाचं स्मरण करत राज्य सरकारनं त्यांची जयंती म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला। या अंतर्गत आज मुंबईत वरळी ते आरे दुग्ध वसाहतीजवळ झालेल्या राज्यस्तरीय उपक्रमात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड स्वतः सहभागी झाले होते। याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या उपक्रमांतर्गत युवा वर्गासह लाखापेक्षा जास्त नागरिकही सहभागी झाले होते। खरं तर गेल्या काही दशकांमध्ये बदलणारं हवामान, पावसाचं अनियमित चक्र आणि भूजलाचा अविरत उपसा यामुळे पाणी टंचाई सर्वत्रच गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे। याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम आणि जलसंधारणातली लोकसहभागाची भूमिका याविषयी

0: मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेलं मत ऐकूया त्यांच्याच शब्दात.
1: पाणी आणि माती याच्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृतीची गरज आहे आणि यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही आखणी केली. आज पहिला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे. वॉकेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक आज या माती आणि पाणीसाठी हा संदेश घेऊन चाललेले आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यासोबतच युवकांना माती आणि पाणीचं खऱ्या अर्थानं महत्व समजलं पाहिजे ही भूमिका ठेवून रील्सचं सुद्धा स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये 3000 जास्त या दोन्ही विषयासाठी रील्सचं सुद्धा निर्माण झाल्या. त्याच्यापेक्षाही समोर वाढत आहे आणि तो प्रतिसाद पाहून आम्ही तारीख सुद्धा वाढवली नाही. त्याचा शेवट होता आता 31 ऑगस्ट पर्यंत रील आम्ही या विषयाच्या संबंधित स्वीकारणार आहोत. त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचं बक्षिसाच्या रूपानं त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आज आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हा वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे, त्याला सुद्धा या निर्णयामुळे मदत होणार आहे. आज जमिनीचं पोत जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. माती जी वाहून चाललेली आहे ती थांबण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून खरं तर भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे. आणि हे महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या विभागाने घेतला.
0: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी प्रादेशिक पातळीवरच्या पाणी टंचाईचं वास्तवही समजून घ्यायला हवं. विशेषतः मराठवाड्यासारख्या सतत पर्जन्य छायेच्या आणि दुष्काळी स्थितीला तोंड देणाऱ्या प्रदेशात पाणी टंचाईचं स्वरूप अत्यंत गंभीर आहे. इथे एका बाजूला पावसाची अनिश्चितता आहे तर दुसऱ्या बाजूला मर्यादित उपलब्ध पाण्याचा शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारा प्रचंड संघर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचं स्वरूप उपाययोजना यांविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे.
2: मराठवाड्याच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 70% भाग हा कायम दुष्काळी आहे. म्हणजे सरासरी मानाने 3000 घनमीटर प्रति हेक्टरी एवढी पाण्याची उपलब्धता असणं आवश्यक आहे, परंतु मराठवाड्यामध्ये हे 1383 प्रति हेक्टर घनमीटर एवढी आहे. एकूण काय तर मराठवाडा हा कायम तुटीचा आणि दुष्काळी प्रदेश आहे. यामुळे इथली जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही, पर्यायाने शेती परवडत नाही. यामुळे गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, आरोग्याचे प्रश्न इत्यादी या विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे आणि गेल्या काही वर्षापासून या हवामान बदलाचा फार मोठा फटका हा शेतकऱ्याला बसतो आहे. यामुळे दुष्काळ, गारपीट, नापिकी या विविध अडचणीमुळे मराठवाड्यातला सगळा ग्रामीण शेतकरी समाज हा अस्वस्थ आहे. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्याकडे पाऊस पडत नाही हा आपला प्रश्न नाहीये. पडलेल्या पावसाचं आपल्याला विकेंद्रित जलव्यवस्थापन करून ही जलसमृद्धी कशी निर्माण करता येईल हा आपला मुख्य विषय आहे. यासाठी आपल्याला माथा ते पायता ही संकल्पना मानून पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प यासारखे विकेंद्रित जलव्यवस्थापनाचे अनेक प्रकल्प मराठवाड्यामध्ये राबवले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव असेल, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असेल, जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, या सर्व योजना ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या तर मराठवाड्यातला दुष्काळ कमी करण्यामध्ये याचा मोठा हातभार लागू शकतो. आम्ही ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत ग्राम विकास यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यासाठी आम्ही आजतागायत जलस्वराज्य असेल, आपलं पाणी असेल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प असेल, आदर्शगाव प्रकल्प, बजाज अफाम CSR जलसंधारण प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्यातील 100 गावातला दुष्काळ आणि त्या गावातलं टँकर हटवण्याचं मूलभूत असं काम आम्ही गेल्या 27 वर्षापासून

0: करत आहोत. या पार्श्वभूमीवरच 2012 ते 2017 दरम्यान आम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळ निवारणाचा अत्यंत पथदर्शी असा क्लस्टर बेस चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान आम्ही राबवलं. हे चित्ते नदी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2012 या साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या चित्ते नदी खोऱ्यामध्ये 27 गावातून गावोगावी ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून माथा ते पायथा भूगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून याला तांत्रिक आणि सामाजिक सर्वेक्षणाचा जोड देऊन एक अशा प्रकारचा परिपूर्ण असा एक आराखडा आणि नियोजन आम्ही तयार केलं. आणि हे करत असताना या पूर्ण संपूर्ण 27 गावामध्ये माथा ते पायथा या संकल्पनेवर आधारित एकात्मिक जलव्यवस्थापनाद्वारे डोंगराला समतल सलगचर असतील, शेतशिवारामध्ये कंपार्टमेंट बंडिंग असतील, नाल्यावर मातीबंधारी सिमेंट बंधारी असतील, शेततळे मोठ्या प्रमाणात असतील किंवा चित्ते नदीच्या 17 किलोमीटरच्या प्रवासामध्ये साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे, 12 पाझर तलावातील गाळ काढणं इत्यादी महत्वपूर्ण कामं आम्ही लोकसहभागातून या गावामध्ये केली. येणाऱ्या काळामध्ये आपण जागरूक समाज या नात्यानं नैसर्गिक जी संसाधनं आपल्याकडे आहेत त्यात प्रामुख्याने माती आणि पाणी या दोन्ही नैसर्गिक संसाधनाची आपण जपवणूक आणि त्याचं जर संवर्धन केलं तर जलयुक्त महाराष्ट्र आपण घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, मराठवाड्याच्या अगदी उलट परिस्थिती कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते. राज्यातला सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असूनही पावसाळा वगळता इथे सिंचनाच्या पाण्याची टंचाई जाणवते, तर उन्हाळ्याच्या हंगामात घरगुती वापरासाठीच्या पाण्याची टंचाई सुरू होते. खरं तर इथल्या अतिउताराच्या भौगोलिक रचनेमुळे पावसाचं पाणी समुद्राला वेगानं जाऊन मिळतं. त्यामुळेच कोकणातली पावसाची समृद्धी आणि पाण्याची टंचाई हा विरोधाभास दूर करण्यासाठी पाझर तलाव, बंधारे, पावसाच्या पाण्याचं संकलन यासारख्या उपायांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना याविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर.
2: कोकणामध्ये 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत सगळ्या नद्यांची सरासरी लांबी 40 ते 50 किलोमीटर आहे. आपण जर साधं गणित जर लक्षात घेतलं, एखादा पाण्याचा थेंब जेव्हा डोंगरावर पडतो आणि तो नदीमध्ये येतो तेव्हा तो साधारण 8 किलोमीटर प्रति अवर या तासाने समुद्राकडे जायचा प्रयत्न करत असतो. याचा साधा सोपा अर्थ असा, कुठचाही पाण्याचा थेंब जो डोंगरावर हा पडेल तो साधारण 6 ते 7 तासामध्ये समुद्राला जाऊन मिळणार आहे. त्याच्या आपल्याकडे हा जो कालावधी आहे 6 ते 7 तासाचा, हा पाऊस संपल्यानंतर पुन्हा आपण त्याचं स्पीड जर कमी करू शकलो, छोटे बंधारे घालून, सीसीटी करून, वृक्षराजी वाढवून, तर हा पाण्याचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे कोकणात खूप पाऊस जरी पडत जरी असला तरी टिपिकल ज्याला आपण दुष्काळी वातावरण म्हणतो ते कधी कोकणाने अनुभवलेलं नाही. आणि कोकणामध्ये पाणी टंचाईची चर्चा सुरू होईपर्यंत मे महिना येतो आणि जून सुरू झाला की आमची चर्चाच सगळी थांबते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की कोकणामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यापैकी आम्ही 600 मिलीमीटर पाऊस जरी आम्ही जमिनीमध्ये जिरवू शकलो तरी खूप सोयीचं होऊ शकतं. कोकणामध्ये जांभा दगड आणि काळेथर दगड हे दगड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर जांभ्या दगडामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 2% आहे. हेच आपण गंगेच्या खोऱ्यात गेलो तर हीच क्षमता 30 ते 40% राहते. त्याच्यामुळे कोकणाची भौगोलिक रचना जी आहे ती मुळात जास्त पाऊस असल्यामुळे तशी आहे. आपल्याकडे जर सपाट प्रदेश जर असते तर एवढा पाऊस आपल्याला पुरून उरला असता. त्याच्यामुळे मुद्दा आहे की त्या त्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे जीवन पद्धती ऍडजस्ट आपणाला करता आली पाहिजे. कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप जे आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई हा विषय आत्ता काही ठिकाणी जरी जाणवत असला तरी तो भविष्यामध्ये कळीचा मुद्दा होणार आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटकांची येणारी संख्या ही खूप वाढते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती 8 ते 8.5 लाख आहे. पण आपण मालवण, तारकर्ली, देवबाग ह्या सगळ्या भूभागाचा अभ्यास जर केला तर दरवर्षी 3 ते 4 लाख लोक ह्या भूप्रदेशामध्ये पर्यटनासाठी येत आहेत. त्याच्यामुळे ह्या समुद्रात जवळचा पर्यटन

0: असल्यामुळे तिथे गोड्या पाण्याची समस्या अधिक येणार, कारण खारं पाणी लवकर इनकॉर्पोरेट होतं. त्याचे खूप पाऊस पडतोय म्हणून समस्या नाही असं गृहित न धरता, जो पाऊस पडतोय त्याचं रूप वॉटर हार्वेस्टिंग करता येईल का, बोर रिचार्ज करता येईल का, ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कणकवलीमध्ये कोळोशी नावाचं एक गाव आहे, भाई कुलकर्णी म्हणून होते नारायण आश्रमचे, त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांच्या गावाचं जिओ मॅपिंग करून कुठच्या भागामध्ये तलाव झाला पाहिजे आणि तो पाझर तलाव त्यांनी केला आणि त्या भूभागाची समस्या त्यांनी सोडवली. अति मोठी धरणं आणि मोठ्या धरणातनं पाण्याचे प्रश्न सुटतील मला असं वाटतं, या मताशी मी सहमत नाही. एकूण देशामध्ये जेवढी धरणं आहेत त्याच्यातली निम्मी धरणं महाराष्ट्रात आहेत, त्याच्या धरणाने पाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. धरणाची उपयोगिता वेगळी आहे, आम्ही धरणाच्या विरोधामध्ये नाही, पण छोट्या पाणलोटाचा विकास करणं, गावामध्ये ज्या पडीक जमिनी ज्या आहेत तिथे आपण जर छोटी मोठी शेततळे जर केली आणि एक शेततळ्याची साखळी जर आम्ही निर्माण करू शकलो तर ते खूप सोयीचं होईल. आम्ही भगीरथमधनं हा जो प्रयोग केलेला आहे, कोकणामध्ये ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती आणि ज्या गावामध्ये आम्ही दूध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो, त्या लोकांना आम्ही म्हटलं की तू विहिरीतनं पाणी जेवढं उसपतोयस तेवढं तू जिरवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना जेसीबीचं भाडं दिलं, तर एक गुंठ्यामध्ये शेततळं ह्याला आम्ही लॅमिनेट करत नाही. आणि आमचा अनुभव असा आहे की 3 वर्षामध्ये बाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्याचे प्रत्येक गावाने अशी जर मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी जर केली, गव्हर्नमेंटवर अवलंबून न राहता, 10-15 हजार रुपये काही खूप मोठी रक्कम नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या लोकांचा रोल एवढा राहील की शेततळ्याची जागा निश्चित करणं आणि जसं नॉर्वेमध्ये केलं जातं, विकसित देशामध्ये केलं जातं, मी पाणी जेवढं जिरवतोय त्याच्या 80% पाणी मी वापरू शकतो, 20% पाणी जे आहे ते भूगर्भामध्ये मला साठवता आलं पाहिजे, ही जागरूकता आपणाला कोकणामध्ये आणावी लागेल.
1: श्रोते हो, जलसंधारणाला प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या लोकचळवळीचं स्वरूप येणं ही काळाची गरज आहे. आजच्या जलसंधारण दिनानिमित्त यासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया इतकंच. श्रोते हो, आजचा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली वंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉ कपिल सुशीर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूया महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती.

0: याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर, प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशी जाती या विषयाची माहिती घेणार आहोत, या विषयाचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्याकडे पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर कपिल विजयराव सुशीर हे आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित आहेत. आणि आपण त्यांच्याकडून ऊस लागवडीसाठी शिफारशी जाती या विषयाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर सुरुवातीला सरांचं आपण स्वागत करूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आपल्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर आता आपण असं बघतोय की अडसाली ऊसाचा आता हंगाम सुरू होतोय शेतकऱ्यांची, त्यासाठीची लगबग सुरू होतीये. पाऊस थोडा आता थांबलेला आहे, तरीही आपण एक तयारीत आहोत सर्वजण. तर पहिल्यांदा मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये ऊसाचं जे पिकाचं महत्व आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
2: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र साखर उद्योगाचे आतापर्यंतची जी प्रगती पाहिली तर असे दिसते की 1993-94 साली महाराष्ट्राचा साखर उतारा हा 11.13% पर्यंत होता. परंतु यानंतर महाराष्ट्र राज्याकरिता कोसी 671, कोश 80.32 या जाती लागवडीखाली आल्या. आणि त्यानंतर 5 वर्षांमध्ये म्हणजे साधारण 2000 ते 2001 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा हा साधारण 11.63% पोचला. याचे मुख्य जर आपण कारण बघितले तर त्यामध्ये ऊसाची जात, त्यातील असणारे महत्वाचे अनुवंशिक गुणधर्म याचा सर्वात मोठा वाटा होता. आणि ऊस जातीमधील वैशिष्ट्यामुळे आपणास ऊस उत्पादन असो किंवा महाराष्ट्रातील जो साखर उतारा आहे तो असो, ते वाढवणे आपल्याला शक्य झाले. आणि तसेच आपण जर आता बघितलं तर ऊस जाती म्हणजे थोडक्यात आपला ऊस शेताचा आपला एक पाया आहे, आणि असे म्हटलं तरी आपण ते आपल्याला वावगे ठरणार नाही.
1: बरोबर. आपल्याकडे साधारण महाराष्ट्रामध्ये ऊस क्षेत्र जास्त प्रमाणात आहे ना सर, आणि त्यामुळे जातींना एक वेगळं महत्व आहे आणि शिफारसीतल्या जाती ह्या नक्कीच फायदेशीर ठरतात उत्पन्नाच्या दृष्टीने. तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रात ह्या ऊस जातींची साधारण निर्मिती कोण करतं किंवा ह्या शिफारसीत आहेत हे कोण ठरवतं?
2: भारतामध्ये जर आपण ऊसाच्या नवीन जातीची निर्मिती ही जर आपण बघितली तर मुख्यत्वे करून तमिळनाडू राज्यामध्ये कोइंबतूर येथील ऊस प्रजनन संस्थेमध्ये केली जाते. कारण आपण जर बघितलं तर कुठलीही जात आली तर त्याला को लागतो.
1: को लागतो.
2: को स्टँड फॉर कोइंबतूर. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनही माहिती नसतं की को म्हणजे काय. तर को म्हणजे कोइंबतूर. कोइंबतूर. आणि त्यांच्या बरोबरील समन्वयाने आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऊस जाती निर्मितीचे आणि विकासाचे काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
1: म्हणजे आपल्या संस्थेमध्ये
2: म्हणजे आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे आमची संस्था पुणे, तसेच मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव. हे मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येतं. आणि या दोनच ठिकाणी आपलं हे ऊसाच्या नवीन जाती निर्मिती करण्याचं काम केलं जातं. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी ऊस जातीच्या तुऱ्यांचा अभ्यास केला. कारण जर संकर करायचा असेल तर आपल्याला संकरित जाती निर्माण करता ऊसाला तुरा येणं फार आवश्यक असते. मग त्या अनुषंगाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बऱ्याचशा ठिकाणी आपण अभ्यास केला. ऊसाच्या ज्या ठिकाणी तुरा येतो त्याचा संकर होतो आणि संकरित बी पासून नवीन जात निर्माण होते याचा आपण सखोल अभ्यास केला. आणि त्या अनुषंगाने कोइंबतूरच्या मदतीने आपण स्वतःच ऊस प्रजनन केंद्र आंबोली सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकणामध्ये आपण ती जी पोषक वातावरण आहे त्याचा अभ्यास करून स्वतःच एक ऊस प्रजनन केंद्र केलं, जे भारतामध्ये दुसरं आहे. कोइंबतूर नंतरच ऊस प्रजनन केंद्र हे महाराष्ट्रात आपण निर्माण केलं.

0: बरोबर
1: ते साधारण आपण 2006 साली त्याची आपण स्थापना केलेली आहे.
0: बरोबर. म्हणजे कोईमतूर नंतर आपला महाराष्ट्रातलं हे दुसरं केंद्र आहे. बरोबर. मग ही जी ऊस जात आहे त्याची निर्मिती कशी करतात, म्हणजे ही नवीन जात कशी विकसित करतात, आणि एक ऊस जात ही तयार करायला साधारण किती कालावधी लागतो?
1: जर आपण बघितलं तर ऊस जाती निर्मितीमध्ये उसाला तुरा आल्यानंतर अपेक्षित मादी नर वाणांची ही निवड करावी लागते. त्यामध्ये त्याचा संकर केला जातो. एक संकर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 7 दिवस लागतात. यामध्ये निवड केलेल्या मादी वाणास एक कापडी पिशवी, बांबूचा किंवा अल्युमिनियम पासून तयार केलेला सांगाडा किंवा आपण थोडक्यात म्हणू त्याला एक पिंजरा असतो,
0: बर,
1: तो शेतात मादी तुऱ्यास बांधावा लागतो. आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत नर वाणांचे

0: किंवा अल्युमिनियम पासून तयार केलेला सांगाडा किंवा आपण थोडक्यात म्हणू त्याला एक पिंजरा असतो,
1: बर,
0: तो शेतात मादी तुऱ्यास बांधावा लागतो आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत नर वाणांचे तुरे सकाळी म्हणजे आम्ही सकाळी पहाटे 4:30 ते शेतातून गोळा करावे लागतात ते नर वाण, आणि ते गोळा केल्यानंतर ते प्रयोगशाळेत आणावे लागतात आणि साधारण तापमान 30 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ते त्याला तुरे गरम करून साधारण 1 तासानंतर पेपरमध्ये ते परागकण गोळा करून त्या मादी वाणांवर ते झटकावे लागतात. म्हणजे हा नर आणि मादीची जी मिलन क्रिया असते ती फक्त 4 ते 4:30 पहाटे सुरू होऊन सकाळी 7:30 होते आणि त्या काळात आम्ही तो संकर करतो आणि त्यानुसार संकरित बी हे 1.5 महिन्यानंतर त्याचं गोळा करून संकरित बियापासून रोपे तयार करतो. म्हणजे ही प्राथमिक अवस्था ही नवीन जात तयार करण्यासाठीची आहे. यानंतर जर बघितलं तर सदर परागकण आपण शेतामध्ये निवडलेल्या मादी वाणावर शिडीच्या साह्याने टाकले जातात, कारण त्याची जी पूर्ण उसाची जी आपली जर तुम्ही बघितली उंची ही साधारण 12 ते 13 फूट असते, मग त्यासाठी आपल्याला त्या शिडीवर चढून त्या नर वाणाचे जे परागकण आहेत त्या मादी वाणावर झटकावे लागतात आणि तसं आपण ते पूर्ण 7 दिवसासाठी करतो आणि मग संकर तयार होत असतो. आणि जर आपण बघितलं की या संकरित बी गोळा केल्यापासून नवीन जात शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यावतीचा कालावधी हा साधारण 14 ते 15 वर्ष लागतो. यामध्ये शेतामध्ये घेतलेल्या जातात नंतर नवीन जातीचा प्रस्ताव हा कृषी विद्यापीठे नंतर राज्य बियाणे समितीकडे शिफारसीसाठी पाठवला जातो. म्हणजे ही जी पूर्ण प्रक्रिया आहे बी संकर करण्यापासून बी तयार करणं प्लस त्याच्या निवड प्रक्रियेतून साधारण 14 ते 15 वर्ष एक जात तयार करण्यास लागतात.
1: बराच कालावधी आहे त्याच्यासाठी.
0: हो,
1: सर आता आपण जसं बोललो की ऊस जातींचे जे पक्वतेनुसार तुम्ही आम्हाला सांगितलं एवढा कालावधी लागतो वगैरे, मग मग याच्यात काही प्रकार असतात का?
0: हो, ऊस जातीच्या पक्वतेनुसार लवकर पक्व होणाऱ्या, मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या, उशिरा पक्व होणाऱ्या अशा 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. यामध्ये लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती 12 महिन्यात पक्व होतात, तर मध्यम उशिरा उशिरा पक्वता कालावधीमधील ऊस जाती अनुक्रमे 14-16 महिन्यात
1: पक्व होतात. अच्छा, बर. आणि लागवडीसाठी महाराष्ट्रात किती लागवड हंगाम आहेत ऊस जातींच्या?
0: ऊस जातीच्या आपण जर लागवड हंगामाबद्दल बोललो तर महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 हंगामात ऊस लागवड केली जाते.
1: बर.
0: यामध्ये आडसाली हंगाम जो 1 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंतचा असतो.
1: बरोबर.
0: नंतर दुसरा हंगाम जो असतो तो पूर्व हंगाम. या पूर्व हंगामाचा जर कालावधी बघितला तर तो 1 सप्टेंबर ते 15 डिसेंबर.
1: बरोबर. म्हणजे याच्यात 4 महिने येतात साधारणतः, त्यामुळे हा मोठा हंगाम आहे. बरोबर. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या लवकर पक्व होणाऱ्या जाती लागवडीसाठी शिफारसीत आहेत आणि त्याची काही थोडक्यात वैशिष्ट्य आपल्या शेतकरी बंधूंना आपण सांगूया?
0: हो, आता जर महाराष्ट्रात बघितलं तर शिफारसीत जातींपैकी OC 671, VSI 434, CO 9005,
1: बर,
0: MS 10001.
1: अच्छा,
0: या ऊस जाती लवकर पक्व होणाऱ्या आहेत.
1: अच्छा, त्यांची वैशिष्ट्य काय?
0: हो, या सर्व जाती पूर्व हंगाम सुरू लागवडीकरिता योग्य आहेत. तसेच आता मी तुम्हाला थोडक्यात OC 671 या जातीबद्दल माहिती सांगतो. ही जात निचरा होणाऱ्या जमिनीत जास्त ऊस उत्पादन देणारी आहे, तसंच ती चांगला साखर उताराही देते. आणि 671 ही जी जात आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 1995 साली आपण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारसीत केली आहे आणि ही लवकर पक्व होणारी असून जास्त साखर उतारा देणारी जात आहे.
1: अच्छा.
0: तसंच जर आपण बघितलं तर VSI 434 ही जात सुद्धा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने अति लवकर पक्वता गटामध्ये आपण त्याची ही शिफारस केली आहे आणि याची जी पक्वता कालावधी आहे तो 10 महिन्यामध्येच त्याची पक्वता कालावधी असल्यामुळे लवकर तोडीस येण्यास ही जात उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त या जातीचं पाण्याचा ताण सहन करू सुद्धा शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी

0: ही फार फायदेशीर आहे. तसंच यानंतर आपण जर बघितलं तर को 92005 ही जात प्रामुख्याने गुळ उत्पादन करिता कोल्हापूर येथील ऊस संशोधन केंद्राने शिफारसी केली आहे. आणि बऱ्याचशा म्हणजे जर आपण बघितलं तर कोल्हापूर भागामध्ये बऱ्याचशा ठिकाणी को 92005 या जातीचं क्षेत्र अजूनही बऱ्याचशा ठिकाणी आहे. आणि ही जात ही जास्त साखर उतारा, जास्त उत्पादन अति पावसाच्या भागात देते, त्यामुळे या जातीला बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी मागणी अजूनही आहे. जर आपण बघितलं तर अति पावसामुळे त्या ठिकाणी एक तांबेरा जो रोग आहे, तसेच तपकिरी, ठिपके या रोगांना ती त्याप्रमाणे आता थोड्याशा प्रमाणात ती बळी पडते. तसंच जर आपण बघितलं तर पुढची जात म्हणजे 2001 ही जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे कोएम 265 या ऊस जातीपासून निर्माण केली आहे. यामध्ये लवकर पक्वता, जास्त फुटवे, जास्त साखर उत्पादन, जास्त साखर उतारा देणारी असून या जाती खालील क्षेत्र सध्या महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. हे झाले या थोडक्यात ऊस जाती
1: आणि त्यांची वैशिष्ट्य. बरोबर. आता सर तुम्ही आम्हाला जी लवकर पक्व होणाऱ्या ऊस जाती सांगितल्यात त्याबरोबर इतर कुठल्या अशा मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जाती आहेत का महाराष्ट्रात आणि त्याची मोठ्या प्रमाणात लागवड पण होती आहे अशा काही जाती आहेत का?
0: हो हो. आता जर बघितलं तर लवकर पक्व होणाऱ्यांपेक्षा जास्त जे प्रमाण आहे म्हणजे महाराष्ट्रात ते मध्यम जो कालावधी म्हणजे मध्यम पक्वता जो गट आहे त्यामधल्या ज्या जाती आहेत त्या जातींची लागवड ही महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. आणि जर त्यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने को 86-032, कोएम 265, को VSI 03-102, को 08-005 प्रामुख्याने या चार जाती या मध्यम पक्वता गटातल्या जास्त आपलं जे आहे ते लागवडीखाली आहे महाराष्ट्रामध्ये. तर यामध्ये जर बघितलं तर को 86-032 ही सर्वात जास्त लोकप्रिय जात म्हणून आपल्या महाराष्ट्रात ओळखली जाते. ही जात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे साधारण 47.27% क्षेत्रावर लागवडीखाली असून जास्त ऊस उत्पादन, जे उत्तम खोडवा, जास्त साखर उतारा देणारी जात असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
1: अच्छा.
0: आडसाली, पूर्व हंगाम, सुरू हंगाम या तीनही लागवड हंगामीसाठी ही जात शिफारस करण्यात येते. तसंच जर दुसरी बघितली तर कोएम 265 ही ऊस जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे निर्मित केली आहे. ही जात महाराष्ट्र राज्यात साधारण 29.36% क्षेत्रावर लागवडीखाली आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक ऊस उत्पादन देणारी ऊस जात असून क्षारपड चोपण जमिनीत सुद्धा या जातीचे उत्पन्न चांगले येते. आणि ही जात सुद्धा आडसाली, पूर्व हंगाम, सुरू या तीनही लागवड हंगामीस योग्य आहे. त्यानंतर जर बघितलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने को VSI 03-102 ही जात सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण शिफारसीत केली आहे. ही जात जास्त उत्पादन, अधिक साखर उतारा देणारी असून मुख्यत्वे या जातीची शिफारस आपण अति पावसाच्या भागात ज्या ठिकाणी अति पाऊस पडतो त्या ठिकाणी याची शिफारस करण्यात आली आहे. त्या ठिकाणी ऊस उत्पादन जे आहे ते इतर जातींपेक्षा आपल्याला चांगलं मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात सरळ वाढते आणि या जातीचे सुद्धा पूर्व हंगाम, सुरू लागवड हंगाम या दोन हंगामासाठी आपण त्याची शिफारस केली आहे. आणि जर आपण या जातीविषयी जर सर्वात महत्वाची म्हणजे या जातीचे जर महाराष्ट्रात बघितलं किंवा इतर राज्यांमध्ये बघितलं तर सध्या या जातीला सर्वात जास्त मागणी ही रसवंतीसाठी आहे. जर आपल्याला रसवंतीसाठी जर एखादी जात निवडायची असेल तर ही जात अतिशय उत्कृष्ट रसवंतीसाठी मानली जाते.
1: बर.
0: तसेच आपण जर बघितलं तर एक मागील या 2 वर्षांमध्ये आपण VSI 08-005 या जातीचे क्षेत्र सुद्धा या बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये आपले वाढले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जात आता मी जसं सांगितलं की 2006 साली आपण एक स्थापन केलं ऊस प्रजनन केंद्र अंबोली, त्या ठिकाणीच आपण एक संकर केला आणि त्या ठिकाणून

0: ही आपण जात निर्मित केली आहे. म्हणजे आता या पुढची जी जात आहे म्हणजे जसं को लागतं तर या जातीला फक्त VSI लागलंय. म्हणून या जातीचं VSI 08005 असं आपण नामांकित करतो म्हटलं जातं. या जातील क्षेत्र प्रामुख्याने जर बघितलं तर महाराष्ट्रात उत्तर पूर्व विभागात म्हणजे मराठवाडा खान्देश विभागात या जातीची मागणी क्षेत्र वाढत आहे. आणि या जाती जर क्षेत्र बघितलं तर साधारण आज सगळ्यात आपलं 11.10% क्षेत्रापर्यंत या जातीचं क्षेत्र हे लागवडीखाली आहे. या जातीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जास्त साखर उत्पादन, उत्तम खोडवा उत्पादन, अधिक साखर देणारी असून ही जात अति म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा ही तग धरू शकते. तर या दृष्टीने या जातीचे फार महत्व आहे. तसेच जर आपण मराठवाड्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी रानडुकरांचं प्रादुर्भाव किंवा जास्त त्रास असतो. मग या जातीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणजे जर आपण बघितलं तर फायबर म्हणतो आपण त्याला, तर तंतुमय पदार्थ जास्त असल्या कारणाने याचं डुकरांचा जो प्रादुर्भाव जरी असला तरी डुकरं जे आहेत रानडुकरं जे असतात ते या जातीला खात नाही. म्हणून मराठवाड्यामध्ये या जातीचं क्षेत्र प्रचंड वाढलेलं आहे.
1: म्हणजे साधारण 95 नंतर ह्या सगळ्या जाती आपण विकसित केलेल्या आहेत.
0: आणि जर आता जर आपण नुकत्याच बघितल्या तर यानंतर सुद्धा या नजीकच्या काळामध्ये 15012 ही एक जी जात आहे ही सुद्धा पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारसित केली आहे.
1: म्हणजे अलीकडे
0: अलीकडेच. आणि यामध्ये सुद्धा आवरणशील ही जात असल्यामुळे याची सुद्धा सध्याच्या काळामध्ये याची मागणी प्रचंड वाढलेली आहे. आणि ही जात सुद्धा आडसाली, पूर्वंगाम, सुरू यासाठी आपण शिफारसित केले आहे
1: तिन्ही हंगामांसाठी.
0: हो हो बरोबर. तसेच मध्यम उशिरा पक्वतामध्ये नुकत्याच म्हणजे 1-2 वर्षापूर्वी PDN 13007 म्हणजेच तिला फुले 13007 ही सुद्धा जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने आपल्या इथे प्रसारित केली असून त्या जातीची सुद्धा प्रचंड मागणी वाढली आहे. आणि ही जात जी आहे थोड्या प्रमाणात काणी पाने पिवळी पडणारे रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
1: बर सर, आता अलीकडे पण ज्या काही जाती विकसित झाल्यात लवकर पक्व होणाऱ्या आणि मध्यम पक्व होणाऱ्या, तर आता असं माझं म्हणणं की जे तुमची संस्था आहे VSI किंवा ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, तर यांच्या नजीकच्या कालावधीमध्ये असं कोणतं वाण आहे आता की जे भविष्यामध्ये येणार आहे आणि जर येणार असेल तर ते लवकर कधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे याबद्दल काय सांगाल?
0: तर आपण बघितलं तर नजीकच्या काळामध्ये आम्ही VSI 21121
1: बर
0: म्हणून ही जी जात आहे ही आम्हाला आशादायक दिसलेली आहे. आणि यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने साधारण 1-8-9 वर्षापासून यामध्ये काम केले. आणि या जातीचं आम्ही 2026 म्हणजे आताच ही पूर्व प्रसारित करणार आहोत. आणि ही जी जात आहे ही 86032 पेक्षा ऊस उत्पादन साखर उतारा अधिक देणारी जात आहे. त्यामुळे आम्ही या जातीची शिफारस या 2026 मध्ये करणार आहोत.
1: अच्छा.
0: आणि तसेच जर आपण बघितलं की आपण म्हटलं की मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आहे यांनी सुद्धा या 2026 सालीच एक नवीन जात म्हणजे फुले 18008 या जातीचं सुद्धा त्यांनी एक संशोधन करून ही जात आपण संशोधन केंद्र जे आहे आपलं मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र ते सुद्धा याच वर्षी या फुले 18008 ची शिफारस करणार आहेत. ही जात सुद्धा 86032 पेक्षा साखर उतारा ऊस उत्पादकतामध्ये सरस आढळून आली आहे. त्यामुळे आपल्या नजीकच्या काळामध्ये शेतकऱ्यांना याच वर्षी आपण ऊसाच्या 2 नवीन जाती देणार आहोत.
1: अरे वा, खूप छान. म्हणजे साधारण आता आपण शेतकऱ्यांना हे सांगितलं की आपण आतापर्यंत कोणकोणत्या जाती वापरल्या आहेत आणि आता तुम्ही पुढे ज्या येणार आहेत भविष्यामध्ये त्याची वैशिष्ट्यही तुम्ही आम्हाला सांगितली आहेत. मला असं वाटतं की हे ऐकून शेतकऱ्यांना नक्कीच त्या वाणाबद्दल उत्सुकता असेल आणि तुम्ही ते अधिकृतरित्या ते तुम्ही नंतर घोषित कराल आणि ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल त्याच्यात शंका नाही. जाता जाता एकच प्रश्न विचारते की आपण ऊसाच्या जातींबद्दल आपण माहिती घेतली पण ही ऊसाची जात याच्याबद्दल शेतकऱ्यांनी साक्षर असणं किंवा त्याच्याबद्दलचं त्यांनी माहिती करून घेणं हे का महत्वाचं आहे हे आपण थोडक्यात त्यांना सांगूयात.
0: आता ऊसाची जर जात बघितली तर ऊसाची जाती

0: बद्दलचे जे आपले शेतकरी आहेत यांना प्रत्येक गोष्ट माहिती हवी असते, कारण ऊसाच्या जातीचे मध्ये तीन प्रकार आहेत, म्हणजे लवकर पकवणाऱ्या, मध्यम उशिरा पकवणाऱ्या किंवा उशिरा पकवणाऱ्या, याबद्दलचे जे ज्ञान आहे ते शेतकऱ्यांना मुळीच नसतं. नंतर जर आपण बघितलं तर हे नामकरण कसं असतं, आणि आम्ही प्रत्येक वेळेस हे यांना सांगत असतो शेतकऱ्यांना की जी जात या महाराष्ट्र शासनाने जी शिफारसीत केली आहे किंवा त्याच्यावर एक शिक्कामोर्तब असतो, त्याचं आम्ही प्रत्येकाचं लागवडीसाठीचं उत्पन्न, खोडव्यासाठीचं उत्पन्न, त्यामध्ये किती साखर उतारा आहे याबद्दलचं जे ज्ञान आहे,
1: आणि कोणत्या हंगामासाठी,
0: कुठल्या हंगामासाठी आहे
1: किंवा कोणत्या जमिनीसाठी,
0: जमिनीसाठी योग्य आहे, याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही ती शेतकऱ्यांपर्यंत शिफारस देत असतो. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर बरेचसे शेतकरी हे आपल्या महाराष्ट्रासाठी आम्ही ज्या शिफारसीत केलेल्या आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक आपलं गुजरात आहे, म्हणजे नवसारी संशोधन केंद्र असो किंवा संकेश्वर आहे कर्नाटक राज्यामध्ये, अशा कुठल्या तरी भागातून पण या शेतकरी हे फक्त चांगला ऊस जाडीचा दिसला किंवा जास्त उत्पादकता असणारा दिसला की अशा ऊस जाती पण आणत असतात. पण माझं या आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की अशा ऊस जाती आणण्या
1: भानगडीत
0: न पडण्यापेक्षा आपण त्याचा एक सखोल अभ्यास करणं, किंवा आम्ही जो आहे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधले शास्त्रज्ञ असो, पाडेगाव संशोधन केंद्रामधले शास्त्रज्ञ असो,
1: त्यांनी
0: ज्या शिफारसीत केल्या आहे त्याच जाती आपण लावणं अपेक्षित आहे,
1: कारण हे आपल्या राज्यानुसार त्याच्या हवामानानुसार वातावरणानुसार तयार केलेली
0: शिफारसीत केलेल्या असतात.
1: तुम्ही परराज्यातून आणलं तर त्याच्यावर आणलेले कीड किंवा
0: रोग
1: हे नियंत्रणात आणणं कठीण होतं.
0: हो, कारण तुम्ही आताच सांगितलं की जसं आपण उत्तर प्रदेश बघितलं की त्यामध्ये एक लालकूज म्हणून आहे हा रोग आहे, तर म्हणजे सुदैवाने महाराष्ट्रामध्ये असा कुठल्याही प्रकारचा रोग आपल्याकडे नाही. तर पूर्ण जो साखर धंदा आहे तो त्या रोगामुळे पूर्णसा त्यांचा नायनाट होऊ शकतो एवढी कठीण परिस्थिती आहे. तर असा जर रोग तुम्ही जर बाहेरून एखादी जर जात आणली आणि तो जमिनीतून पसरणारा आहे आणि त्यातून जर तो पसरला तर आपला साखर धंदा आणि शेती, ही ऊसाची शेती सुद्धा ही आपल्याला कठीण एका याच्यामधून जाऊ शकते.
1: आणि एका शेतीबरोबर आजूबाजूला असणाऱ्यांची शेती सुद्धा किंवा विविध पिकं सुद्धा कदाचित हानी पोहोचू शकते त्यांना.
0: तर माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की ज्या शासनाने मान्य केलेल्या आहेत, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असो किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे असो, यांनी ज्या काही शिफारसी जाती ज्या केलेल्या आहेत त्याच फक्त लावाव्या, ही माझ्या याच्याकडून तुम्हाला विनंती.
1: बरोबर, खूप छान सर, तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिली आहे की ऊसांच्या जाती कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, आणि शिफारस केलेल्या जाती आपण का निवडायला हव्या, शेतकऱ्यांनी त्याबद्दल साक्षर का असायला हवं, हे तुम्ही थोडक्यात आणि छान सांगितलं आम्हाला. आणि तुम्ही इथे आलात आणि ही वेगळी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशीत जाती याविषयी डॉक्टर कपिल विजयराव सुशीर, प्रमुख शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात महाराष्ट्रातील ऊस लागवडीसाठी शिफारशी जाती याविषयी डॉक्टर कपिल सुशीर यांची मुलाखत ऐकली. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमामध्ये. याचवेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं तर श्रोते हो, पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्झवर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला. सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळविषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा, गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं

0: सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमा दल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं. घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकार यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले.
1: सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि बीएसएफ और एसएसबी के लिए शुभेंदु जी ने दे दिया. कुछ 29 एकड़ बाकी बचा है. मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है. उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता.
0: सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं, पण देशात केवळ 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं. त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7,500 रुपयांनी तर चांदीचे दर 17,500 रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळे सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळे वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळे हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3,500 रुपयांनी आणि चांदी सुमारे 9,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18-21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्यपदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्णपदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन चित्रलोक. इस कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार.

0: श्रोताओं, इस संदेश के पहले आप सुन रहे थे मिडिल क्लास लव फिल्म का गाना। चित्रलोक कार्यक्रम
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण हे कार्यक्रम ऐकत आहात। रात्रीचे 8:30 वाजले आहेत। ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा। सुरुवातीला अपर्णा साठे यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना ऐकूया।

0: आणि या आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या रचनेबरोबरच भावधारा हा कार्यक्रम संपला. हे गीत लिहिलं होतं मधुवंती सप्रे यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं भूमानंद बोगम यांनी. भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकलात. आता ठीक 9:15 वाजता समाचार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. रात्रि के 8:45 होने वाले हैं. कुछ ही पलों में आप सुनेंगे हिंदी में समाचार, जिन्हें हम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से रिले करेंगे.